नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.1 मेगाहर्ट्स या ध्वनीलहरींवर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 5:56 होतात. आमच्या आजच्या प्रसारणाला आता आम्ही सुरुवात करत आहोत. आजच्या प्रसारणामध्ये आमच्या सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 21 वैशाख शके 1948 11 मे 2026. आजच्या प्रसारणाची सुरुवात करत आहोत सनईच्या मंगलसुरांच्या साथीनं.

श्रोतेहो सनई वंदन आताच आपण ऐकलत हे आकाशवाणीचं सातारा केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हुआ।
1: आपल्या रम्य सकाळी आपल्या सोबत आहे सातारा आकाशवाणी 103.1 मेगाहर्ट्स या ध्वनी लहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर। सकाळचे 6:05 झालेत। सुप्रभात सातारा अंतर्गत आमच्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। प्रसारित करीत आहोत चिंतन, याचं लेखन आहे ॲडव्होकेट विद्यागौरी ठुसे यांचं। ऐकूया चिंतन।
2: श्रीराम समर्थ। नमस्कार श्रोते हो, कालच्या चिंतनात आपण भगवान गोपालकृष्ण सुदैवा विप्रासह कौंडिण्यपुराला वेगवान रथावर आरूढ होऊन निघाले या प्रसंगावरची श्री महदंबेची रचना पाहिली। आता यापुढे भगवंत प्रत्यक्ष कौंडिण्यपुरात पोहोचल्याचं कळताच रुक्मिणीनी विद्याधरींच्याकडून अर्थात तिच्या गुणवंत कलावंत सख्यांमार्फत देवाला रुखवत पोहोचता केला, तेव्हा या विद्याधरींनी भगवंताचं जे सुरेख दर्शन झालं त्याविषयी स्त्री सुलभ उत्सुकतेनी रुक्मिणींनी मोठ्या उत्कंठेनी त्यांना भगवंताच्या या बाह्य दर्शनाविषयी विचारलं। त्यावर उत्तर देताना या विद्याधरी काय म्हणतायत याची रचना करताना म्हटलंय, तिया म्हणती देवी सांडा हे मातू, लागले प्रेम पिसे जेव्हळी देखिले श्री जगन्नाथू। रुक्मिणी पुढा बाळा सांगती वृत्तांतू, सर्वांगीन देखो तुमचा वो कांतू, देखो तुमचा वो कांतू, देखिले जे अंग तेथोनी न धळतची लोचन, जाणती भक्तजन रूपे अगाधू गोविंद राणा, काई रूपे वानू नंदाचा कुमरू, तुझा पती आम्हा पिता दुजा नाठवे विचारू। रुक्मिणी देवींच्या प्रश्नावर या सख्या सुद्धा उल्हसित होऊन आनंदातिशयानी तिला कृष्णाबद्दल काय आणि किती सांगू या भावनेतून म्हणतायत की, मातोश्रीबाई तुम्ही काय विचारता, त्या दर्शनाबद्दल काय सांगावं तितकं कमीच आहे, तो विषयच तुम्ही सोडा। जगाचा नाथ असणाऱ्या त्या भगवान गोपालकृष्णांना पाहून आम्हाला त्यांच्याविषयी तीव्र जिव्हाळा निर्माण होऊन भक्ती प्रेमाचं जणू वेडच लागलाय। त्या काळच्या रीतीप्रमाणे कुलीन घराण्यातल्या कुमारी कन्यांनी असं परपुरुषांचं संपूर्ण दर्शन घेणं हे शास्त्रसंमत अथवा उचित समजलं जात नसल्यामुळं त्या सख्या म्हणतात, श्रीकृष्ण किती सुंदर आहे हे शब्दांनी वर्णन करता येणार नाही, तुझ्या पतीचं सर्वांगीण दर्शन आम्हाला घडलंच नाही, कारण भगवंताच्या ज्या देहभागाचं दर्शन व्हावं त्याच्याच सौंदर्यात इतकं बुडून जावं की डोळे तिथून दृष्टी हलवायलाच तयार होत नाहीत, दृष्टी तिथंच खिळून राहते। उदाहरणार्थ श्रीकृष्णाचं मनमोहक हास्य पाहून जीव स्वतःचा जीवभाव संपूर्ण विसरून जातो आणि कृष्ण रूपात विलीन व्हायला लागतो, त्यामुळं तो संपूर्ण कसा दिसतो हे आम्ही पाहिलंच नाही। पण हे सगळं सांगता सांगता या सख्यांना शंका आली असावी की आपण असं श्रीकृष्णाच्या सौंदर्यावर मोहित होऊन जे वर्णन करतोय त्यामुळं आपण श्रीकृष्णावर आसक्त तर झालो नाही ना, असा रुक्मिणी देवीला संशय येईल। म्हणून त्या या वर्णनाआधीच रुक्मिणीला मातुश्री म्हणून संबोधतात आणि आता म्हणतायत की, बाई रुक्मिणी तुझा पती आम्हाला पितृस्थानी आहे, त्याच्याविषयी आमच्या मनात दुसरी कुठलीही भावना नाही। या प्रसंगानंतर शिशुपाळाला रुक्मिणी देण्याचं तिचा भाऊ अर्थात युवराज रुक्मी यांना ठरवल्यानंतर बहुतेक पूर्वविवाह विधी पूर्ण करून जगदंबेच्या राऊळात कुलाचाराप्रमाणे तिची पूजा करायला निघाली असताना या प्रसंगाचं वर्णन करताना महदंबा म्हणते, आंग वळे सवे बहु दळ भारू, तव तिया सवे भाट पढती कवाडू, वाद्ययंत्रे सुडाविली तव विप्रुदावी खुणा, हा पैल देखे तुझा वल्लभू गोविंदू राणा, अंबिके भुवनी प्रविष्ट सुंदरी, पूजा केली देवी पंचमा उपचारी, दोन्ही कर जोडोनी बोले रुक्मिणी सुललित वाचा, तू मज वरद होई वेगी

मेळवी यादव राजा। अंबिके रायांगणी उभी ठेली बाळी, तव विप्रे येतू देखिला वनमाळी। सावळा कमल नयन देवी पाहे पा लावण्य सिंधू। अर्थात सोबतीला आलेले अंगरक्षक, भाट, वाजंत्री या सगळ्यांसह रुक्मिणीनी जगदंबेचं मनोभावे पूजन करून दोन्ही कर जोडून तिला मधुर वचनांनी विनंती केली की हे देवी, तुझ्या कृपेनी मला यादवांचा राजा श्रीकृष्ण हाच पती म्हणून प्राप्त होऊ दे। जय जय रामकृष्ण हरी।

सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10:52 झालेत. श्रोतेहो, आपली रम्य सकाळ भक्तिमय करण्यासाठी प्रसारित करीत आहोत प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, आपण सगळेच आपल्या दिवसाची सुरुवात परमेश्वराच्या स्मरणानं करतो, त्यातून मनाला शांती आणि ऊर्जा मिळते. आजच्या प्रभात वंदना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया भगवान शिव आणि पार्वती यांच्या अर्धनारी नटेश्वर रूपाचं वर्णन असलेलं स्तोत्र. स्वर आहे मधुरा दातारी यांचा.

अर्धनारी नटेश्वर स्तोत्र श्रोतेहो आपण ऐकलत मधुरा दातार यांच्या स्वरात. श्रोतेहो, ही सकाळची वेळ म्हणजे नव्या दिवसाची सुरुवात, नव्या ऊर्जेची चाहूल, प्रसन्नता. अशावेळी देवाला जाग करण्यासाठी भूपाळी गाण्याची आपली परंपरा. सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ऐकूया भूपाळी.

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरात श्रोतेहो आपण ऐकलीत भूपाळी. श्रोतेहो, भक्ती ही भक्ताच्या अंतर्मनातून आलेली भावना आहे. कधी कधी आपल्याला देवाबद्दल बोलायला शब्दच सापडत नाहीत, पण मन मात्र परमेश्वराशीच सतत जोडलेलं असतं. जिथं जाणीव आणि नेणीव दोन्ही विरून जातात, तिथे खरी भक्ती अनुभवायला मिळते. अशाच आशयाची संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना ऐकूया सुरेश वाडकर यांची.

ही रचना होती संत ज्ञानेश्वर महाराज यांची आणि स्वर होता सुरेश वाडकर यांचा. श्रोत्यांनो, ओम हा एक छोटासा शब्द आहे, पण त्यात सारं विश्व सामावलंय. मन शांत करणारा, एकाग्रता वाढवणारा आणि आपल्याला भगवंताशी जोडणारा ओंकार सामर्थ्यशाली आहे. हरि ओम या मंत्रातूनही तीच शांतता आणि भक्तीची भावना व्यक्त होते. ओंकाराचं महात्म्य सांगणारी गुरुनाथ शेणई यांची भक्तिरचना ऐकूया रामदास कामत यांच्या स्वरात.

ही रचना होती गुरुनाथ शणई यांची आणि स्वर होता रामदास कामत यांचा. प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रुती भोळे आणि प्रेमळ स्वभावाचे शिवशंकर भक्तांच्या हृदयात त्यांचं खास स्थान असतं. त्यांच्या भोळ्या रूपाचं वर्णन करणारी ही हिंदी भक्तीरचना पंडित हरिओम शरण यांच्या स्वरात आता आपण ऐकणार आहोत.

पंडित हरिओम शरण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात श्रोतेव आपण ऐकलीत हिंदी भक्ती रचना. श्रोतेव, आता आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व शूरवीरांना समर्पित ही देशभक्तीपर रचना ऐकूया. प्रभात वंदना या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाची सांगता करताना ऐकूया समूह स्वरात.

देशभक्ती पर रचना श्रोते आपण ऐकलीत समूह स्वरात. या रचनेबरोबरच आजचा प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 6:36 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कृषीविषयक माहिती देणारं सदर कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. आपण कुक्कुटपालनातल्या ताण व्यवस्थापनाविषयी बोलतोय. मांस आणि अंडी जेव्हा आपण उत्पादन म्हणून घेणार आहे तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे. गेले 2 आपण याविषयी चर्चा केली. मुळात उष्णता वाढतीये ही आपल्या हातात नाहीये, पण आपण जेव्हा पशुपालनामध्ये काम करतो जनावरांच्या सहवासात राहतो तेव्हा जनावर काहीतरी वेगळी लक्षणं दाखवत असतं. नेहमीचं असणारं जनावर किंवा पक्षी असतील ते सुद्धा काहीतरी वेगळ्या पद्धतीनं रिॲक्ट होत असतात. मग ही उष्णता वाढ आहे, त्या उष्णता वाढीमध्ये आपले हे कुक्कुटपालनामधले जे पक्षी आहेत ती काय लक्षणं जाणवतात की जेणेकरून शेतकऱ्यांनी अशी लक्षणं झाल्यावर उपाययोजना करणं अपेक्षित आहे.
3: लक्षणांच्यावरती आपल्याला जास्त भर देणं गरजेचं आहे. हो. कारण पहिल्या भागामध्ये आपण जसं म्हटलं की तापमानामध्ये जशी वाढ होत जाते त्याचा त्रास आपल्याला होतो, त्याप्रमाणे आपण ज्या सुखसोयी आपल्या आहेत त्या घेतो किंवा त्याच्यामध्ये आपण बदल करतो. पण हे जे पक्षी आहेत किंवा जी जनावरं आहेत ह्यांच्यामध्ये ज्या वेळेला ह्या तापमान वाढीचा त्रास होतो तर त्यावेळेला ते पक्षी जी लक्षणं दाखवतात ती लक्षणं बघून त्यांना त्याच्या शरीरामध्ये तापमानामुळं ताण निर्माण होतोय हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. त्यामुळं ही जी लक्षणं आहेत त्याच्यावरती आपण भर दिला पाहिजे आणि ही जी लक्षणं आहेत ही आपल्याला ओळखता आली पाहिजेत की अशी लक्षणं दिसत असतील तर आपण आपल्या पक्ष्यांच्या मध्ये ताण उष्णतेचा निर्माण झालेला आहे हे जर आपल्याला कळालं तर आपण त्याचं व्यवस्थापन जे आहे ते करू शकणार आहोत. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमान जास्त वाढल्यामुळं कोंबड्या ज्या आहेत ह्या जलद गतीनं श्वासोश्वास करायला लागतात आणि हे पक्षी जे आहेत हे धापा टाकायला लागतात. त्याच्या शरीरामध्ये उष्णता जास्त निर्माण झाल्यामुळं असे पक्षी धापा टाकायला लागतात आणि शरीराचं तापमान आपण जर त्या पक्ष्यांचं बघितलं तर ते खूप जास्त वाढलेलं असतं. त्यामुळं ह्या ज्या कोंबड्या आहेत ह्या पंख पसरून एकाच ठिकाणी उभा राहिलेल्या आपल्याला शेडमध्ये दिसून येतात आणि हे जे पक्षी आहेत हे जसं आपण थंडीच्या दिवसांमध्ये बघतो की पक्षी गर्दी करून असतात. हो. गर्दी करून राहिलेले असतात. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे पक्षी वेगळे वेगळे पसरलेले असे आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दिसतात आणि पाण्याचं जे प्रमाण आहे पक्ष्यांचं पाणी पिण्याचं प्रमाण सुद्धा खूप वाढलेलं आपल्याला दिसतं. ह्या लक्षणांच्या वरून आपण असं निष्कर्ष काढू शकतो की पक्ष्यांना उष्णतेमुळं ताण निर्माण झालेला आहे आणि त्याचं वेगळं व्यवस्थापन करणं गरजेचं
2: आहे. ह्या गोष्टी निरीक्षणातूनच आपल्याला कळणार आहेत काय बदल झालाय आणि काय उपाययोजना करणं अपेक्षित आहे. त्यामुळं शेतकरी बंधूंनी निरीक्षण करणं अपेक्षित आहे.
3: हो
2: धन्यवाद सर.
3: धन्यवाद.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
0: आपण ऐकत होतात कृषीवाणी, हे कृषीविषयक माहिती देणारं सदर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हाच कार्यक्रम आपल्याला पुन्हा ऐकता येईल आज संध्याकाळी 7:30. आमची शेती आमचा परिसर या आमच्या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात तेव्हा जरूर ऐका. आज संध्याकाळी 7:30 आमची शेती आमचा परिसर हा आमच्या कृषी बांधवांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, आता जाणून घेणार आहोत आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची थोडक्यात माहिती रूपरेषेमध्ये. आज सकाळी 6:50 परिसर या सदरात आज आपण ऐकणार आहोत किरकसाल तालुका माणची जैवविविधता पुनर्निर्माण. लेखन चिन्मय सावंत.

यांचं. आज सकाळी 6:55 ऐकूया दिनविशेष. संकलक आहेत सचिन प्रभुणे. आजचा सुविचार आपल्याला ऐकता येईल 7:00. आज सकाळी ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आणि 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, आज सकाळी 7:40 प्लॅनेट फर्निचर आणि 7:45 कंग्राळकर असोसिएट्स हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपल्याला ऐकता येतील. सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित केला जाईल 7:50. आज सकाळी ठीक 8:00 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज सकाळी 8:15 ओळख बाजारपेठेची आणि 8:25 वेदांत हॉस्पिटल हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोतेहो आपल्याला ऐकता येतील. आज सकाळी ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल 8:40, तर हिंदी चित्रपट संगीताचा आनंद घेऊया आज सकाळी 9:00. मिश्र संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आमच्या केंद्रावरून प्रसारित केला जाईल 9:30. सकाळी 10:00 आद्या ब्रेस्ट केअर सेंटर, 10:05 महाजन हॉस्पिटल आणि 10:10 डॉक्टर सिद्धार्थ बोकील आय क्लिनिक हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपल्याला ऐकता येतील. श्रोतेहो, आज सकाळी 10:30 सुगम संगीताचा कार्यक्रम तर 11:00 नाट्य संगीताचा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. श्रोतेहो, आज सकाळी 11:30 सूत्रबद्ध निवेदनासह हिंदी मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये दुपारी 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि 3:00 प्रादेशिक बातम्या. आज सायंकाळी 5:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपल्याला ऐकता येईल, तर 5:30 युववाणी हा युवक केंद्रित कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकू शकाल. सायंकाळी ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, आज संध्याकाळी 7:30 आमची शेती आमचा परिसर हा आमच्या शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आत्मनिर्भर शेतकरी करण शेडगे, मुक्काम पोस्ट वडोली भिकेश्वर तालुका कराड जिल्हा सातारा यांची वर्षभरासाठी फुलशेती नियोजन याविषयी श्रेया गुलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत, तसंच कृषी

0: मध्ये सागर सकटे विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांचं कुक्कुटपालनातील उष्णता ताण व्यवस्थापन याविषयीचं मार्गदर्शन आपण ऐकू शकाल. रात्री 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ही होती रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. असे विविधरंगी कार्यक्रम ऐकण्यासाठी श्रोतेहो आमच्या सोबत रहा. 103.1 MHz या ध्वनी लहरींवर, तसंच News on AIR या आमच्या मोबाईल ऍपवर. आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र.
1: रेशीम गाठी, मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा. मोबाईल 92 26 38 37 90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाईट www.reshimgathimaratha.com.
2: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर, आता 2 शाखांमधून. 1. नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2. कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
3: जस्ट बेसिक, आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
2: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट.
4: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या.
2: सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा, 90 21 28 45 70.
5: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
6: 64 Avenue, 1 BHK, 2 BHK Flats, Medical College शेजारी सातारा. 72 94 94 64 64.
5: बुकिंग सुरू. बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
2: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार. सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
5: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
2: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू. 4th-7th स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे.
4: पुस्तके, प्रश्नसंच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
2: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक सातारा, 99 22 815 978. 1 नंबर आर्थिक नियोजनासाठी 73 87 88 12 79. 73 87 88 12 79.
4: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
2: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक सातारा,

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:50 आणि 7 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत परिसर हे सदर. आज या सदरात आपण ऐकणार आहोत किरकसाल तालुका मानचे जैवविविधता पुनर्निर्माण, याचं लेखन आहे चिन्मय सावंत यांचं. ऐकूया परिसर.
1: नमस्कार श्रोतेहो, मानदेशातील किरकसाल गावाने साध्य केलेले निसर्ग संवर्धनाचे यश हे केवळ सरकारी योजना

0: किंवा कागदपत्री अहवालापुरते मर्यादित नसून ते जमिनीवर उतरलेले म्हणजे ग्रासरूट लेवलचे एक जिवंत वास्तव आहे. या अद्भुतपूर्व यशाचे सर्वात मोठे आणि मुख्य गमक म्हणजे स्थानिक ग्रामस्थांचा सक्रिय, प्रामाणिक आणि स्वयंप्रेरणित सहभाग. किरकसलच्या ग्रामस्थांनी हे सिद्ध करून दिले आहे की जेव्हा एखादा समाज आपल्या पर्यावरणाचे मालक म्हणून जबाबदारी स्वीकारतो तेव्हा निसर्ग पुन्हा भरभरून देण्यास सुरुवात करतो. ग्रामस्थांनी या विस्तीर्ण माळरान परिसंस्थेचे रक्षण करण्यासाठी स्वतःहून एक अत्यंत प्रभावी आणि कडक त्रिसूत्री म्हणजे ट्राय सिस्टम अंमलात आणली आहे. त्यातली पहिली तीन मुख्य स्तंभ आहेत कुराडबंदी म्हणजे लॉगिंग बॅन. गावातील डोंगराळ भागातील झाडे आणि काटेरी झुडपे तोडण्यावर गावाने पूर्णपणे बंदी घातली आहे. यामुळे या भागात वनस्पतींचा अधिवास सुरक्षित राहिला असून पक्षी आणि प्राण्यांना नैसर्गिक निवारा उपलब्ध झाला आहे. दुसरं शिकारबंदी म्हणजेच हंटिंग बॅन. एकेकाळी शिकारीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या भागात आता पक्षी किंवा प्राण्याची शिकार करणे हा गुन्हा मानला जातो. वन्यजीवांचे प्राण वाचवणे हे आता गावकऱ्यांचे कर्तव्य बनले आहे. तिसरी आणि महत्वाची म्हणजे वनवाबंदी म्हणजेच फायर बॅन. उन्हाळ्यात डोंगर रांगांना लागणारे वनवे ही माळरान परिसंस्थेसाठी मोठी आपत्ती असते. ग्रामस्थांनी वनवे रोखण्यासाठी विशेष दक्षता घेतली असून वनवा लागल्यास संपूर्ण गाव तो विजवण्यासाठी धावून येते. या त्रिसूत्रीसोबतच गवताळ प्रदेशांना दर्जा सुधारण्यासाठी चराई नियंत्रण म्हणजे मॅनेजिंग ग्रेझिंग किंवा रोटेशनल ग्रेझिंग ही संकल्पना राबवली जात आहे. यामुळे गवताची प्रत सुधारली असून वन्यजीवांना चारा आणि सुरक्षित लपण्याची जागा उपलब्ध झाली आहे. या प्रकल्पाचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण अंग म्हणजे मानवी संसाधनाचा झालेला सकारात्मक बदल. गावातील तरुण आणि पिढ्यानपिढ्या शिकारीचा वारसा लाभलेल्या कुटुंबातील सदस्यांना या संवर्धन मोहिमेत सन्मानाने सामील करून घेण्यात आले आहे. या तरुणांना पॅरा टॅक्सोनॉमिस्ट आणि फील्ड असिस्टंट म्हणून विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. जे हात एकेकाळी शिकार करायचे तेच हात आता शास्त्रीय पद्धतीने माहिती संकलन करत आहेत. वन्यजीव अभ्यासक आणि त्यांच्या चमूने म्हणजे त्यांच्या टीमने यासारख्या तरुण आणि अभ्यासू नेतृत्वाखाली हा प्रकल्प आधुनिक विज्ञानाची कास धरून चालत आहे. या प्रकल्पात काही वन्यजीवांच्या हालचाली टिपण्यासाठी कॅमेरा ट्रॅपिंग आणि अधिवास निश्चित करण्यासाठी GPS आणि GIS मॅपिंगचा वापर केला होता. स्थानिक लोकांकडे असलेले जंगलाचे, प्राण्यांचे, पावलांचे ठसे ओळखण्याची आणि हवामानाने सखोल पारंपरिक ज्ञान या संशोधनासाठी अत्यंत मोलाचे ठरत आहे. थोडक्यात सांगायचे तर किरकसाल हे त्रिसूत्री मॉडेल केवळ झाडे, वृक्ष, वनस्पती किंवा प्राणी वाचवण्यापुरते मर्यादित नसून ते स्थानिक लोकांच्या जगण्याला आणि त्याच्या आत्मसन्मानाला निसर्गाशी जोडणारे एक दिशादर्शक मॉडेल ठरले आहे. या लोकसहभागामुळेच किरकसाल आज महाराष्ट्रातील जैवविविधतेचा एक उजळता तारा बनले आहे.
1: आपण ऐकत होतात परिसर हे सदर. आज या सदरात आपण ऐकलं किरकसाल तालुका मांजी जैवविविधता पुनर्निर्माण, याचं लेखन होतं चिन्मय सावंत यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झाली आहेत. आता ऐकणार आहोत दिनविशेष. संकलन आहे सचिन प्रभुणे यांचं. ऐकूया दिनविशेष.
1: श्रोतो नमस्कार. आज आहे 11 मे. आज आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. 1998 पोखरण इथं झालेल्या अणुचाचणीच्या यशाचं स्मरण करण्यासाठी भारतात हा दिवस साजरा केला जातो. भारताच्या तंत्रज्ञानातल्या प्रगतीचं हे प्रतीक आहे. 11 मे 1998 रोजी भारत

0: नं राजस्थानमधल्या पोखरण इथं ऑपरेशन शक्ती या नावानं अणुचाचणी केली, ज्यामध्ये त्यांनी अनेक अणुबॉम्बची यशस्वीरित्या चाचणी केली. या चाचणीमुळे भारत अणुऊर्जा तंत्रज्ञान विकसित करणारा जगातला सहावा देश ठरला. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 11 मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या प्रगतीचं प्रदर्शन करणं आणि या क्षेत्रात योगदान असलेल्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करणं. प्रख्यात भारतीय विचारवंत आणि तत्वज्ञ जे कृष्णमूर्ती यांचा जन्म 11 मे 1895 आध्यात्मिक उन्नती ही गुरु, संस्था किंवा धर्म यांच्यामार्फत होत नसून आपल्या मनाचे सर्व व्यवहार तटस्थतेनं पाहून आत्मनिरीक्षण आणि आत्मपरीक्षण या आधारांवर होऊ शकते अशा तत्वज्ञानाची त्यांनी मांडणी केली. आपल्या स्वला जाणून घेण्यासाठी समाज संबंधांशिवाय कोणताही पर्याय नाही. आपले समाजाशी असलेले संबंध, क्रिया प्रतिक्रिया हे खऱ्या अर्थानं स्वला जाणून घ्यायला उपकारक ठरतात. आपल्या प्रेमभावना, राग, द्वेष, मत्सर या भावभावनांची खरी ओळख आपल्याला या संबंधांमधून होऊ शकते. कृष्णमूर्तींच्या मते सत्य जाणून घेण्यासाठी किंवा सत्याप्रत येण्यासाठी कोणत्याही धर्मनियोजित मार्गाची किंवा संस्थेची किंवा गुरुची आवश्यकता नाही. ज्यानं त्यानं ही उन्नती स्वतःच साध्य करायची असते. सत्याप्रत पोहोचण्याचे विविध मार्ग पूर्वीपासून सांगितले जातात, पण सत्याप्रत जाण्याचा कोणताही मार्ग नाही हेच सत्याचं खरं सौंदर्य आहे. संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणाऱ्या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म 11 मे 1914 कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा ज्योत्स्नाबाईंचा खास आवाज होता, त्यामुळे त्यांनी गायलेली नाटकातली गाणी अजरामर झाली. ज्योत्स्ना भोळे यांचं संगीत कलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी संगीत दिलेलं कुलवधू हे नाटक आणि त्यातलं बोला अमृत बोला हे भैरवी रागातलं गाणं विशेष गाजलं. भारतीय पाकिस्तानी लेखक आणि पटकथा लेखक सादत हसन मंटो यांचा जन्म 11 मे 1912 ते एक संवेदनशील प्रतिभाशाली उर्दू साहित्यिक होते. त्यांनी 250 पेक्षा जास्त कथा, शेकडो श्रुतिका, स्मृतिचित्र, कादंबरी, अनुवाद, अनेक लेख आणि निबंध लिहिले. त्यांच्या लेखनात जीवनातला संघर्ष आणि जाणीवा यांचं उघडपणे दर्शन होतं. त्यांच्या आयुष्यातली भळाळती जखम म्हणजे भारत पाकिस्तान फाळणी. दोन्ही देशातल्या दंगली, जाळपोळ, हिंसा धर्मांधतेनं त्यांना व्यथित केलं. या काळातल्या वेदनामय घटना त्यांनी कथांमधून व्यक्त केल्या आहेत. समाजातल्या घटनांचं सत्य आणि विद्रूप त्यांनी निर्भीडपणे मांडलं. कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डिओलॉजिस्ट रॉबर्ट जार्विक यांचा जन्म 11 मे 1946 1857 उठावात भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली 11 मे 1857 रोजी. भारतीय नृत्य दिग्दर्शक, लेखक, कवी, नाटककार, चित्रकार, टाकाऊतून टिकाऊ अशी वेशभूषा करणारे आणि शिक्षक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले साक्षात कलामूर्ती कृष्णदेव मुळगुंद यांचं निधन झालं 11 मे 2004 रोजी. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: आताच आपण ऐकलं दिनविशेष. संकलन केलं होतं सचिन प्रभणे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7 वाजलेत. आता ऐकणार आहोत आजचा सुविचार. आजच्या सुविचाराचे प्रायोजक आहेत 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दी शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: आता ऐकणार आहोत आजचा सुविचार. धैर्य हा सर्वात मोठा गुण आहे. धैर्य आणि संयम ठेवून आपण कोणत्याही समस्येवर मात करू शकतो. आजचा सुविचार पुन्हा एकदा. धैर्य हा सर्वात मोठा गुण आहे. धैर्य आणि संयम ठेवून आपण कोणत्याही समस्येवर मात करू शकतो. सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आजच्या सुविचाराचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दिशी व समर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. आपण ऐकताय आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनी लहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर.
1: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड OCM विमलचे ब्रँडेड सुटिंग,
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
1: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
2: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
1: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917।
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं,
2: होऊ दे ना पूर्ण
1: आमचं बाळाचं स्वप्न।
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।

0: राजपुरोहित, आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा। राजपुरोहित, साताऱ्याची गोड परंपरा। राजपुरोहित।
1: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
2: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
1: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
2: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
1: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा।
2: 11वी 12वी करण्याची गरज नाही।
1: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश।
2: डिजिटल क्लासरूम,
1: साइट विजिट,
2: ST पास,
1: हॉस्टेलची सोय।
2: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला YC कॉलेज समोर, सातारा।
1: मोबाईल 99 60 13 59 15,
2: 0162 22 45 45।
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
0: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
3: अधिक अचूक, अधिक

0: सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
0: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
0: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
2: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
3: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
2: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव, म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री.
4: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू, कॉल करा 90-96-05-93-15 किंवा 99-75-86-70-99.
5: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
1: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
5: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
1: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
5: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
0: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: ज्ञान मनोरंजन आणि माहितीची अमोघ वाणी ही आहे सातारा आकाशवाणी 103.1 मेगाहर्ट्स या ध्वनिलहरींवर तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 7:08 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत तेव्हा विश्वासार्ह बातम्यांसाठी आम्ही आपल्याला घेऊन जात आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.
1: त्या सिच्युएशन साठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
2: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
3: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
3: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
2: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
4: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषाख लागू.
3: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौवंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
5: आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात सहभागी होणार. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार. आणि देशात पूर तसंच उष्णतेच्या लाटांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर करण्यात

आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा. आता सविस्तर बातम्या. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. प्रभास पाटण इथं आयोजित जाहीर सभेलाही ते संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी काल प्रभास पाटणमध्ये भारतीय वायुदलाने चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली. सोमनाथ

सहभागी होणार आहेत. प्रभास पाटण इथं आयोजित जाहीर सभेलाही ते संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी काल प्रभास पाटणमध्ये भारतीय वायुदलाने चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली. सोमनाथ अमृत पर्वानिमित्त मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शेतकरी तसंच ग्रामीण समुदायांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनसारख्या आध्यात्मिक केंद्रांची मदत होऊ शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. बेंगलुरु इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. भूमातेसाठी नुकसानकारक ठरत असलेल्या रासायनिक खतांच्या वापरास परावृत्त करून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यात तसंच पीक उत्पादनासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर करून घेण्यासंबंधीच्या उपक्रमांमध्येही संस्था सक्रिय भूमिका बजावू शकेल असंही ते म्हणाले. राष्ट्र उभारणीच्या कार्यात राजकीय व्यवस्थेपेक्षाही सामाजिक सहभाग अधिक प्रबळ ठरू शकतो यावर त्यांनी भर दिला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्यान मंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधानांच्या हस्ते काल तेलंगणमध्ये हैदराबाद इथं 9,400 कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सुविधा आणि औद्योगिक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा संयमित वापर करणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. आयात केलेल्या पेट्रोलियम उत्पादनांचा वापर गरजेनुसार आणि अत्यंत विचारपूर्वक केला जावा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी देशवासियांना केलं. केंद्राने उचललेल्या पावलांमुळे पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली ऊर्जा संकटाची परिस्थिती आपण अत्यंत प्रभावीपणे हाताळत आहोत. यामुळे परकीय चलनाची बचत होण्यास आणि सध्या सुरू असलेल्या संघर्षाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यास मदत होईल असंही पंतप्रधानांनी नमूद केलं. तामिळनाडूमध्ये तमिळगा वेत्री कळघम म्हणजेच टीव्हीके पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी काल सकाळी चेन्नई इथं पार पडलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विजय यांच्यासोबतच 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या समारंभाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान आसाम विधानसभेत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हेमंता बिस्व सर्मा यांची निवड करण्यात आली. उद्या मंगळवारी आसामच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेश मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. रंगास्वामी यांचा बुधवारी 13 मे रोजी शपथविधी होईल. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार आहे. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पुण्यात दिली. भारती विद्यापीठाच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण राबवून 1,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. तसंच 1,500,000 विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे असं बावनकुळे म्हणाले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार राष्ट्रभक्ती आणि शिस्तही महत्वाची असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दुसरा डॉ पतंगराव कदम स्मृती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या प्रणाली, मनुष्यबळासह इतर यंत्रणांची नियुक्ती, संबंधित संस्थांमधील परस्पर समन्वय, जीवितहानी टाळण्याबरोबरच मालमत्तेचं कमीत कमी नुकसान सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांचा त्यांनी आढावा घेतला. याशिवाय पूरस्थितीचं संकट टाळण्यासाठी संपूर्ण देशभर हाती घेण्यात आलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये झालेल्या प्रगतीचाही त्यांनी मागोवा घेतला. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा कार्यभार काल महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी स्वीकारला. महामंडळाची बैठक काल पुण्यात झाली, त्यामध्ये प्रभारी अध्यक्ष गुरैया स्वामी यांनी माजी संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांकडे कार्यभार सुपूर्द केला. या बैठकीत महामंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. 100वं साहित्य संमेलन मसापतर्फे पुण्यातच आयोजित करण्यात येईल यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. यासाठी स्थळ पाहणी समिती स्थापन करण्यात आली असून तिची पुढील बैठक 14 जूनला पुण्यात होणार आहे. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ काल पुण्यात विविध संस्था संघटनांच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशा आशयाचे फलक घेत आंदोलनकर्त्यांनी बालगंधर्व रंगमंदिर परिसरातून हा निषेध मोर्चा काढला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची काल नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. जवळपास 6 तास ही चौकशी सुरू होती. यावेळी विशेष तपास पथकानं रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर चौकशी केली. मातृदिनानिमित्त काल मुंबईत मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते माता पोषण संचाचं वाटप करण्यात आलं. गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात महिलांच्या त्याचबरोबर नवजात अर्भकांच्या पोषणाच्या गरजा लक्षात घेऊन हा खास संच तयार करण्यात आला असल्याचं गोयल यांनी यावेळी बोलताना सांगितलं. माता आणि बालकांच्या आरोग्याचा देशाच्या भवितव्याशी थेट संबंध असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तहसीलदारांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत असं आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथल्या सहदुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. हवामान. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात सहभागी होणार. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार आणि देशात पूर तसंच उष्णतेच्या लाटांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

येत्या काही काळात संभाव्य पूर तसंच उष्णतेच्या लाटा येण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर त्याला तोंड देण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत आढावा घेतला. या उच्चस्तरीय बैठकीत केंद्र सरकारी संस्थांनी या स्थितीचा सामना करण्याच्या अनुषंगानं केलेली तयारी

0: आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र 103.1 मेगाहर्ट्झ या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ऍपवर. रसिकांची सुरेलसोबत सातारा आकाशवाणी.
1: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड OCM विमलचे ब्रँडेड सुटिंग,
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
1: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917।
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी,
2: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये।
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

0: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक, परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046.
1: आकाशवाणीचे हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:25 होतात. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्र प्रसारित करेल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. थोडी प्रतीक्षा.

0: ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: सर, जेव्हा आपण घरगणना करतो त्यावेळेला घराची स्थिती, बांधकामाचं साहित्य काय वापरलंय, खोल्यांची संख्या, या माहितीची आवश्यकता कशासाठी असते?
2: आता जसं आपण बघितलं की जनगणनेची माहिती दोन प्रमुख कारणांसाठी आपण त्याचा उपयोग कसा होतो हा थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. तर नवीन योजना आखण्यासाठी किंवा ज्या योजना आखल्या आहेत त्यांचं एक मूल्यमापन टाइम सिरीज डेटा अनालिसिसवरनं करण्यासाठी. जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती ही पूर्णतः गोपनीय असते, त्यामुळे ही घराची जमीन, भिंत किंवा छप्पर ह्यासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य हे प्रत्येक कुटुंबांनी काय वापरलं हे आपण कधीच प्रकाशित करत नाही. पण त्याची जी सांख्यिकीय आकडेवारी आपण नंतर प्रकाशित करतो त्या आकडेवारीतून आपल्याला एक निदर्शनास येतं की कच्ची घरं किती, पक्की घरं किती. मग शासनाला जर काही योजना राबवायच्या असतील तर त्या क्षेत्रामध्ये कच्ची घरं किती आहेत, पक्की घरं किती आहेत आणि त्यांना काय आवश्यक सुखसुविधा असतील किंवा त्यांच्यासाठी जे नियोजन करायचं आहे त्यासाठी या आकडेवारीचा प्रामुख्याने उपयोग होतो.
1: बिलकुल. पण सर, याच्यात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर कुटुंब प्रमुखाची माहिती असते, सदस्यांची संख्या असते, सामाजिक घटकांची माहिती असते, तर ही माहिती कशासाठी वापरली जाते?
2: आता कुटुंब प्रमुखाचं नाव जे आम्ही जनगणनेमध्ये घेतो ते आम्ही त्याचं संस्करण करत नाही, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग करत नाही. ती एक आयडेंटिटी की ह्या कुटुंबाचा प्रमुख कोण, आणि पहिला टप्पा जो घर यादी व घरगणना आहे त्याच्यातून आपण एक जवळ 6-8 महिन्यांनी मुख्य टप्पा जनगणनेचा, जी लोकसंख्या गणना होते, मुख्य जनगणना होते, ती होत असते. ह्या दोन्हीला एक जोडणारा एक दुवा म्हणूया आपण, त्याला आम्ही म्हणतो एब्रिज हाऊस लिस्ट. तर त्यामध्ये आम्ही ही माहिती प्रकाशित करतो की इमारत क्रमांक काय आहे, गणनाघर क्रमांक काय आहे, कुटुंबाचा क्रमांक काय आहे आणि कुटुंब प्रमुखाचं नाव काय. त्यांनी काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जो प्रगणक आहे तोच दुसऱ्या टप्प्यात असेल ह्याची काही शाश्वती नसते. दुसऱ्या टप्प्यात जो प्रगणक त्या घर यादी गटामध्ये मुख्य गणना करायला जाईल त्याला तेव्हा आम्ही प्रगणक गट म्हणतो दुसऱ्या टप्प्यासाठी, तेव्हा त्याला ही माहिती उपसंदर्भासाठी म्हणून उपयोगी येते की मी ज्या प्रगणक गटात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करत आहे त्याचं कुटुंब प्रमुख कोण आणि तिथं मला सर्वसाधारणपणे किती लोकांची माहिती संकलित करायची, हे एक सर्वसाधारण ठोक ताळा किंवा अंदाज म्हणून आपण वापरतो. सामाजिक वर्गीकरणाचा जर आपण विचार केला तर जनगणनेअंतर्गत आम्ही सर्वसाधारण 4200 तक्ते दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आम्ही प्रकाशित करतो. हे टप्पे, हे तक्ते जे आहेत आमचे, हे स्त्री पुरुष ग्रामीण शहरी ह्या भागांसाठी जसे आम्ही एक परम्युटेशन कॉम्बिनेशनने आम्ही प्रकाशित करतो, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती ह्यांच्यासाठी आणि एकूण लोकसंख्येसाठी अशा पद्धतीने आम्ही हे वर्गीकरण करत असतो. तर हे वर्गीकरण जे आहे ते संबंधित विभागाला खूप उपयोगी असतं आणि त्याच्यावरतूनच त्या संबंधित सामाजिक घटकांसाठी जे काही योजना आखायचे ह्याचे नियोजन ठरत असतं.
1: सर, अजून एक महत्वाचा घटक म्हणजे दुर्गम भाग आहेत आपल्याकडे, वाड्या वस्त्या असतील, दरी खोऱ्यातली काही ठिकाणं असतील किंवा गडचिरोली मेळघाट सारखा असा दुर्गम भाग असेल, तर अशा दुर्गम भागामध्ये आणि जिथे तंत्रज्ञानाची उपलब्धता नाही, ज्याला आपण डिजिटल डिवाइड म्हणू, डिजिटल दरी म्हणू, तर इकडे आपल्याला काय त्याच्यावर मात करण्यासाठी उपाययोजना करणार?
2: जनगणनेची जी प्री टेस्ट केली किंवा पूर्व चाचणी केली ज्याला आपण कम्प्लीट ड्रेस रिहर्सल म्हणतो अशी केली, त्यामध्ये दुर्गम भागात पण आम्ही ही चाचणी केलेली आहे. जनगणनेसाठी प्रगणकांना जे मोबाईल ऍप्लिकेशन आम्ही डेव्हलप केलेले आहेत, हे ऍप्लिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला अविरत इंटरनेट जोडणीची गरज नाही.
1: बरोबर.
2: पहिल्यांदा ते ऍप्लिकेशन डाउनलोड करणं, ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणं, फक्त ह्याच बाबीसाठी तुम्हाला इंटरनेट जोडणीची आवश्यकता आहे.
1: बरोबर.
2: त्यानंतर प्रत्यक्षात जेव्हा दुर्गम भागात तुम्ही वाड्या वस्त्यांवर तांड्यांवर जाल तिथे माहिती संकलनासाठी, तेव्हा हे ऍप ऑफलाईन चालणार आहे, म्हणजे तेव्हा इंटरनेट जोडणी नसेल तरी हे ऍप वापरता येणार आहे.
1: बरोबर.
2: संकलित माहिती जेव्हा सेंट्रल सर्व्हरवरती पुन्हा आपल्याला अपलोड करायची आहे त्यावेळेला पुन्हा आपल्याला इंटरनेट जोडणी आवश्यक लागणार आहे. मग त्यावेळेला ते प्रगणक जिथे त्यांना इंटरनेट जोडणी असते, तहसील म्हणजे तालुक्याचं ठिकाण असेल किंवा गावाचं एखादं ठिकाण असेल जिथं त्यांना एक सुयोग्य असं इंटरनेट जोडणी मिळते, तिथे येतात आणि ती माहिती ते सेंट्रल सर्व्हरवर अपलोड करतात. जरी हे आम्ही प्री टेस्ट मध्ये टेस्ट केलेलं असेल, आपण महाराष्ट्रामध्ये पण एका तालुक्यामध्ये हे ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये ह्याचं टेस्टिंग केलेलं आहे, पण अशी शक्यता नाकारता येत नाही की

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, गेल्या भागात आपण जनगणना 2027 याच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांच्याकडून जाणून घेत आहोत. या भागातही आपल्याला त्यांच्यासोबतचा हा संवाद असाच

0: काही ठिकाणी अजून या अडचणी येतील तर त्यासाठी आमचं स्थानिक पातळीवरचं जे प्रशासन आहे ते संपूर्णतः सज्ज आहे. अशी कुठलीही जर अडचण आली तर ती तिथल्या इथं स्थानिक पातळीवरती सोडण्यासाठी आमचं प्रशासन 100% यशस्वी होईल याची मला खात्री आहे.
1: बिलकुल, इतकी छान माहिती सर तुम्ही जनगणनासाठी दिलेली आहे की कशी असते ती प्रक्रिया काय त्याचं प्रारूप काय. पण शेवटी जाता जाता जनगणना 2027 विषयी जनतेला काय संदेश द्याल.
0: आतापर्यंतच्या चर्चांती आता आपल्या लक्षात आलंच असेल की जनगणना ही भारतातीलच नाही तर किंबहुना संपूर्ण विश्वातीलच एक सर्वात मोठी अशी प्रशासकीय प्रक्रिया आहे. भारताचा विचार केला तर 36 राज्य, साधारणतः 784 जिल्हे, 7000 आसपास तालुके, 5100 आसपास संविधानिक शहरे, 4500 आसपास जनगणना शहरे आणि 6,39,000 एवढी गावं. तसंच महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर 36 जिल्हे, 355 तालुके, 431 संविधानिक शहर आणि 268 जनगणना शहर यांच्यासह अंदाजे 43,744 गावांमध्ये एवढ्या मोठ्या आवाक्यात आपण जनगणना करणार आहोत. यासाठी देशपातळीवरती अंदाजे 31,00,000 क्षेत्रीय कर्मचारी आणि प्रगणक पर्यवेक्षकांची नियुक्ती अपेक्षित आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्यात सुमारे 2,50,000 क्षेत्रीय अधिकारी प्रगणक पर्यवेक्षकांची नियुक्ती होणार आहे. त्यांच्यासमोर अनेक आव्हानं असणार आहेत कारण त्यांचं सखोल प्रशिक्षण होणार आहे, ते आपल्या घरोघरी भेटी देणार आहेत. यंदा हा मे महिन्याचा जो कालावधी आहे मे जून यामध्ये हवामान खात्याने पण एक अंदाज व्यक्त केला आहे की यंदा उन्हाळा थोडासा जास्त प्रमाणात जाणवू शकतो. तर ग्रामीण भागात खूप दुर्गम भागांची आव्हानं एकदम वेगळी असणार आहेत. प्रगणक पर्यवेक्षकांना त्यासाठी खूप मोठी पायपीट करावी लागू शकते. तर शहरी भागाची आव्हानं वेगळी असू शकतात. शहरी भागामध्ये प्रगणक पर्यवेक्षक जेव्हा आपल्या घरी भेटी देतील त्यावेळेला कुटुंबातील सदस्य उपलब्ध नसणे, नोकरीनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त घरातील सर्व सदस्य बाहेर असणे, अशा वेळेला प्रगणकांना एकापेक्षा जास्त वेळेला त्या कुटुंबांना भेटी द्यावी लागण्याची शक्यता आहे. तर सर्वांनी शक्य तितक्या जास्त प्रमाणामध्ये स्वगणनेचा पर्याय निवडावा. सगळ्यात पहिल्यांदा आपली स्वगणना 1 मे ते 15 मे या कालावधीत पूर्ण करावी. म्हणजे प्रगणक आपल्या घरी जेव्हा 16 मे ते 14 जून या कालावधीत येतील तेव्हा हा जो प्रत्यक्ष पत्रक आपण भरून घेतो किंवा त्याची पडताळणी करतो ह्यासाठी लागणारा वेळ कमी होऊ शकेल. तसंच शहरी भागामध्ये ज्या सोसायटीज आहेत, उच्चभ्रू सोसायटीज असतील किंवा घरकुलं असतील, घर संकुलं असतील मोठी मोठी, अशा ठिकाणी प्रगणकांना एक प्रवेश मिळणं, गणना घरावरती त्यांची क्रमांक नोंदवणं ह्यासाठी काही अडचणी येऊ शकतात कारण कुटुंबांना त्याबाबत माहिती नसते किंवा जनजागृती नसते. तर अशा ठिकाणी जे रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन आहेत त्यांचं एक सहकार्य अपेक्षित आहे की त्यांनी जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करणं कसं आवश्यक आहे हे आपल्या आपल्या सदस्यांना आधीपासूनच सांगून ठेवणं. तसंच जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील त्यांची एकदा आपली ओळख आपण स्थापित केली, कारण प्रत्येकाकडे जनगणनेचं एक आयकार्ड असणार आहे म्हणजे एक ओळखपत्र असणार आहे, त्याची एक निश्चिती आपल्याला झाली की हा जनगणनेचाच प्रगणक आहे. अशा पद्धतीने निश्चिती झाल्यानंतर मोबाईलचा वापर करताना बऱ्याच वेळेला सुयोग्य प्रकाश रचना लागते कारण जर ऊन असेल किंवा जास्त प्रकाश असेल तर प्रगणकांना त्याच्यावरती काय माहिती नोंदवत आहे ती दिसत नाही. तर त्यांच्या बसण्यासाठी सुयोग्य प्रकाश रचना असलेली अशी एक आपण व्यवस्था करावी आणि उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाने स्वतःला एक हायड्रेटेड ठेवावं यासाठी एक सौजन्य आपण म्हणूया महाराष्ट्राची ती संस्कृती राहिलेली आहे की अतिथी देवो भव या ह्याच्यानुसार जे प्रगणक आपल्या घरी येतील त्यांना बसण्यासाठी जागा एक उपलब्ध करून द्यावी, किमान पाणी आणि त्यांना थोडंसं उन्हातून आल्यानंतर थोडं सावलीला बसून थोडं विश्रांती आणि चांगल्या पद्धतीने आपण एक 5 ते 7 मिनिटाचा वेळ जर त्यांना दिला तर येणाऱ्या अनेक वर्षांसाठी जी नियोजनासाठी आवश्यक ती माहिती प्रगणक आणि जनतेच्या सहकार्यातून आपण बिनचूकपणे या जनगणनेत संकलित करू असा मला निश्चित विश्वास आहे.
2: श्रोतेहो, भारतासारख्या या विशाल देशामध्ये जनगणना करणं किती एक आव्हानात्मक काम असतं याच्यातली सगळी माहिती

सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या आणि विकासाच्या धोरणांना दिशा देण्याकरता म्हणून कशी संकलित केली जाते याच्या संपूर्ण प्रक्रियेविषयी आपण सविस्तर जाणून घेतलं संतोष पायसर यांच्याकडून. त्यामुळे जनगणना प्रक्रियेमध्ये सहभागी होणं, स्वगणना करणं किंवा आपल्या घरी प्रगणक आल्यानंतर त्याला अचूक माहिती कशी दिली जावी याबद्दल आपल्याला पायसरांनी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, जनगणना कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, सविस्तर माहिती द्या आणि प्रगणक आपल्याकडे आल्यानंतर त्याला कुठल्याही पद्धतीची चुकीची माहिती देणं टाळा किंवा तुमची दिलेली माहिती ही तुमच्याच विकासासाठी उपयुक्त असणार आहे म्हणून जनगणना 2027 ब्रीद आहे, आपली जनगणना आपला विकास. त्यामुळे विकासाच्या या टप्प्यात सहभागी होण्याकरता तुम्ही दिलेली माहिती ही निश्चितपणे सटीक अचूक असलीच पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे या सविस्तर कार्यक्रमातून आणि या माहितीमधून तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन मिळालेलं असेल. मी दिलखुलास कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल जनगणना महाराष्ट्र संचालनालयाचे संचालक संतोष पायसर यांचे मनापासून आभार मानतो. सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि खूप सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना उपलब्ध करून दिली आणि त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढच्या भागात नवीन विषयासह आणि एका नव्या मान्यवरांसह सकाळी 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी राजेंद्र हुंजे आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिल खुलासा आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. ज्ञान मनोरंजन आणि माहितीची अमोघवाणी ही आहे सातारा आकाशवाणी 103.1 मेगाहर्ट्स या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर. रसिकांची सुरेलसोबत सातारा आकाशवाणी.

0: आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर.
1: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
4: या आलात का फर्निचर बघून?
5: हो अगं आई, एवढं मोठं शोरूम आहे प्लॅनेट फर्निचरचं पुण्यात आणि इतकी व्हरायटी आहे की काय घेऊ आणि काय नाही असं होतं.
6: हो ना, 3-4 तास फिरवलं तुमच्या लेकानी, पाय दुखून आलेत अगदी माझे.
5: अगं हो, पण उत्तम क्वालिटी आणि नवनवीन ब्रँड्स पण बघितले ना, आणि मॅडमचे प्रश्न तर संपत नव्हते. 1 तास त्याच्यात गेला ते नाही आठवत.
6: हे बघ तू.
4: अरे काय लहान मुलासारखे भांडताय, तुम्ही बसा मी चहा टाकते.
6: नको आई, तुम्हीच बसा, मी करते सगळ्यांसाठी चहा.

0: तू आई बाबांना फोटो तरी दाखव आपण बघितलेला सोफा सेटचे.
1: हो दाखवतो ना. बाबा कुठे आहेत?
2: आलो आलो, रविवारची वामकुक्षी घेत होतो.
3: संध्याकाळचे 6 वाजलेत, वामकुक्षी अर्ध्या तासाचीच असते बर का. घोरत झोपलो होतो म्हणून सांगा.
2: बरं बाई, झोपलो होतो. बर दाखव बरं फोटो.
1: बाबा हे बघा, हा पूर्ण लेदरचा सोफा सेट इतका कम्फर्टेबल आहे की बसलं की उठावंसच वाटत नाही. आणि हा दुसरा, हा फुल कुशनचा एल शेप मध्ये, आणि हा अँटिक पीस पहा, फुल वुडन कार्विंग केलेलं आहे.
3: काय मस्त आहे रे.
2: श्रद्धा तुला कुठला आवडला ग?
1: ती कन्फ्युज आहे, तिला नका विचारू काही.
2: बरं मग तुला कुठला आवडला?
1: मला
0: सांग ना सुजय, कुठला आवडला? मी कन्फ्युज आहे ना, पण तुझं तर ठरलंय. तू सांग बरं कुठला सोफा घ्यायचा. घ्या चहा घ्या आई बाबा.
3: मला वाटतं आपण हा फुल कुशनचा घेऊ, म्हणजे याचा जो रंग आहे ना मोरपंखी, तो आपल्या घराच्या बाकीच्या इंटिरियरला पण मॅच होईल.
1: आई, कुशनचा रंग आपण आपल्याला हवा तो घेऊ शकतो. तू सोफ्याचं डिझाईन सांग ना.
2: मला वाटतं आपण फुल लेदरचा घेऊ, दिसायला पण एकदम रिच दिसतो आणि बसायला पण एकदम कम्फर्टेबल.
3: तुम्हाला पहिल्यापासून लेदरचे सोफे आवडतात. आठवतंय का साताऱ्यात जेव्हा आपण घराचं रिनोव्हेशन केलं होतं, तेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनेट फर्निचर मधून असाच एक लेदरचा सोफा घेतला होता.
2: हो तर आठवतंय ना. अगं काम करून घरी आल्यावर त्या सोफ्यावर बसलो आणि समोरची आपली फुलांनी भरलेली बाग थोडा वेळ जरी बघितली तरी दिवसभराचा सगळा शीण निघून जायचा.
3: आणि सुजय आणि त्याचे मित्र तर घरी आल्यानंतर सोफ्यावर नुसता हैदोस घालायचे, झोपायचे, उड्या मारायचे, खेळायचे, मारामारी करायचे. मला सारखी भीती वाटायची हो सोफ्याला काही झालं तर.
1: हा पण काही झालं नाही त्या सोफ्याला, किती वर्ष साथ दिली त्यांनी.
3: हो
0: मग आता सुद्धा जर बाबांना आवडत असेल तर आपण लेदरचा सोफा घेऊयात ना सुजय.
2: अगं नाही, मला आवडतो म्हणून नाही, आता जो ट्रेंडिंग आहे, ज्याची फॅशन आहे, जो आपल्या घरात सूट होईल असा सोफा घ्या.
1: बाबा असं काही नसतं, जे आपल्याला आवडतं आणि आपल्यासाठी जे कम्फर्टेबल असतं ना तो आपला ट्रेंड. काय श्रद्धा?
0: करेक्ट. आणि आई बाबांसाठी सरप्राईज दाखवलं की नाही त्यांना?
3: अगं बाई आता आणि कसलं सरप्राईज.
1: हा दाखवतो. बाबा तुम्हाला आठवतं सातारच्या आपल्या घराच्या गच्चीवर एक आराम खुर्ची होती तुमच्या आवडीची. संध्याकाळ झाली की तिथं तुम्ही निवांत चहा पीत बसायचा. इथं गच्ची नाही पण आपली छोटीशी टेरेस आहे ना, त्यात तुमच्या दोघांसाठी बुक केल्यात या दोन रिक्लायनर.
3: रिक्लायनर?
0: हो, तुमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भेट. आता दोघही टेरेस मध्ये निवांत चहा पीत या रिक्लायनर वर बसायचं. आवडली ना भेट आई बाबा?
3: खूप आवडली.
2: आपण साताऱ्याला असतो ना तर हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतलं असतं.
1: बाबा आता आपण पुण्यात असलो तरी हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेणार आहोत, कारण प्लॅनेटचं मोठं शोरूम आता पुण्यात सुरू झालंय.
2: काय सांगतोस, मग पुढच्या वेळेला मी पण येईन हो तुमच्या बरोबर.
0: डन, आपण एक काम करू, चौघही जण जाऊ काय.
1: हा पण सकाळीच निघू 10 वाजता, आणि जेवायचं घरी काही ठेवू नका, कारण एवढे सगळे जण प्लॅनेटला जाणार म्हटल्यानंतर आपण काही संध्याकाळ शिवाय घरी येणार नाही.
0: एक काम कर, जेवायची सोय तू कर.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
0: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
0: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
4: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
5: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ M जोगळेकर.

0: प्लॅनेट फर्निचर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. प्रसारित करीत आहोत कंगराळकर असोसिएट्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: अशा गोकुळाचे स्वप्न साकार होईल कंग्राळकर असोसिएट्सच्या कृष्णकुंज विहार मध्ये. 1 and 2 BHK फ्लॅटचा टाउनशिप प्रकल्प, कृष्णकुंज विहार, पोद्दार स्कूल शेजारी, सातारा. संपर्क 90118 90118. प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड.
1: नमस्कार श्रोते हो, कंग्राळकर असोसिएट्स प्रस्तुत कृष्णकुंज विहार या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आपल्या सगळ्यांना राहण्यासाठी एक हक्काचं घरकुल हवं असतं. त्या घरकुलाच्या शोधात आपण असतोच, पण त्याचबरोबर नुसतं घर न मिळता आजूबाजूला इतर सुखसोयी मिळाल्या, तो परिसर छान असला, तर त्या घरामध्ये घर पण आल्याचं फिलिंग येतं. याच सगळ्या गोष्टी विचारात घेऊन कंग्राळकर असोसिएट्सचे श्रीधर कंग्राळकर यांनी कृष्णकुंज विहार हा एक प्रोजेक्ट डेव्हलप केलेला आहे. 1 and 2 BHK फ्लॅटचा अतिशय सुंदर असा प्रकल्प आहे आणि नावाप्रमाणेच कृष्ण आणि कुंज म्हणजेच कृष्णाचा वास असलेलं वन असा एक छान प्रकल्प त्यांनी डेव्हलप केलेला आहे तामजाई नगर सातारा इथे. अर्थातच या प्रकल्पामध्ये बऱ्याचशा लोकांनी घरं बुक केलेली आहेत, ते तिथे राहत सुद्धा आहेत. अशा काही लोकांचे अभिप्राय या कार्यक्रमातून आपण ऐकत आहोत आणि त्यासाठी आज आपल्याबरोबर आपल्याला अभिप्राय देणार आहेत कृष्णकुंज विहारमध्ये राहणाऱ्या संचाली मते. ऐकूयात त्यांचा अभिप्राय.
2: मी संचाली मतेवर, कंग्राळकर असोसिएट्सच्या कृष्णकुंज विहार तामजाई नगर सातारा येथे K11 मध्ये राहते. कृष्णकुंज नावाप्रमाणेच येथे श्रीकृष्णांचा वास्तव्य आहे असं मला वाटतं. इतका शांत रम्य सुंदर परिसर आहे, खूप प्रसन्न सोसायटी आहे. कंग्राळकर असोसिएट्स म्हणजे गुणवत्ता आणि विश्वासार्हता याची हमी. या प्रोजेक्टच्या बाबतीत हे दिसून नक्कीच येतं. उच्च दर्जेचं बांधकाम, उच्चतम सुखसोयी, वेळेवर ताबा, सुंदर परिसर हे सगळ्या सोयी, त्यामुळे मला इथे राहण्यास खूप छान वाटतं. म्हणूनच मी इथे फ्लॅट घेतला आहे.
1: श्रोते हो, साताऱ्यासारख्या निसर्गरम्य शहरात आपलं सुद्धा हक्काचं घर असावं अशी जर का तुमची इच्छा असेल तर कंग्राळकर असोसिएट्सचे कृष्णकुंज विहार हे त्यासाठी उत्तम ऑप्शन आहे. जिथे 1 and 2 BHK फ्लॅटचा भव्य प्रकल्प आहे, अनेक सुखसोयींनी समृद्ध असा हा प्रकल्प जिथे आत्तासुद्धा लोक राहत आहेत, तेव्हा तुम्ही देखील तुमच्या स्वप्नातलं घर बुक करण्यासाठी जरूर व्हिजिट करा कंग्राळकर असोसिएट्सच्या कृष्णकुंज विहारला.

0: अशा गोकुळाचे स्वप्न साकार होईल कंग्राळकर असोसिएट्सच्या कृष्णकुंज विहार मध्ये. 1 and 2 BHK फ्लॅटचा टाउनशिप प्रकल्प, कृष्णकुंज विहार, पोद्दार स्कूल शेजारी, सातारा. संपर्क 90118 90118. प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड. कृष्णकुंज
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: कंगराळकर असोसिएट्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:50 आणि 9 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातली सुरुवातीची रचना अशोकजी परांजपे यांची, संगीतकार आहेत अशोक पत्की आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: मंदार ट्रेडर्स, वेल्डिंग मशीन्स, कट ऑफ मशीन, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन, गैस कटर, रेगुलेटर्स, प्रेशर गेजेस, वेल्डिंग केबल, वेल्डिंग वायर स्पूल, लेजर डिस्टेंस मेजर्स, मैग्नेटिक ट्राई स्क्वायर, प्रेस डिजाइन, फिटिंग्स, वेल्डिंग हेड स्क्रीन, लेदर एप्रन, सेफ्टी शूज, कलर स्प्रे, चेन पुली ब्लॉक, असे बरेच काही।
1: मंदार ट्रेडर्स डॉट कॉम 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल एट वन, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804।
2: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची, 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची, म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची।
3: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा।

0: अंब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या।
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा।
1: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा।
3: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा, सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनॉमली स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा। 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा। श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा।
4: चेकेरीज डेली ग्रेस कलेक्शन, लेडीज ब्रेसलेट्स, लेडीज कडा, हँड मंगलसूत्र and many more lightweight wrist jewelry for daily wear. JK Devi and Sons Jewelers, next to Panchamukhi.

0: पति सातारा।
1: सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता शेवटी ऐकूया शांता शेळके यांची रचना उषा मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार मानस मुखर्जी।

0: नमस्ते मॅडम.
1: नमस्ते, कसं वाटलं जेवण?
0: मॅडम खरं सांगू का, आज पहिल्यांदाच इथं आले आणि पहिल्याच भेटीत मन जिंकलं तुम्ही. आपल्या इथली पापलेट फिश थाळी एकदम झकास आहे आणि त्यासोबत आलेली सोलकढी म्हणजे काय सांगू, पुन्हा पुन्हा प्यावीशी वाटतेय.
1: धन्यवाद. आज तुम्ही पापलेट थाळी ट्राय केली आहे, पण नेक्स्ट टाइम आलात की बांगडा फ्राय, सुरमई फ्राय, मांदेली फ्राय नक्की ट्राय करा. आमची चिकन वडे थाळी सुद्धा खूप फेमस आहे आणि नॉन फिश लवर्स साठी चिकन आणि मटन थाळी आपल्याकडे आहे. त्यातलं मटन रान खाल्लं तर तुम्हाला नक्कीच आवडेल.
0: अरे वा, म्हणजे पुढच्या भेटीचा मेनू आताच ठरला तर. मॅडम आपल्या इथली चव अगदी कोकणात जशी मिळते ना तशीच आहे.
1: हो, कारण मी कोकणातलीच आहे, तिथले मसाले, तिथली पद्धत सगळं इथं तसंच आणलंय. त्याचबरोबर आम्ही ताज्या आणि दर्जेदार माशांचाच वापर करतो. रोज सकाळी फ्रेश माल आणला जातो, त्यामुळे प्रत्येक डिशमध्ये तो ताजेपणा आणि चव कायम राहते. मसालेही आम्ही घरीच तयार करतो. नारळ, कोकम, खास कोकणी मसाल्यांचा योग्य समतोल ठेवतो, त्यामुळे ग्रेव्ही असो किंवा फ्राय असो, प्रत्येक पदार्थात लोकांना ऑथेंटिक घरगुती कोकणी चव मिळतेच.
0: म्हणजे कोकणातली चव आता साताऱ्यात. मॅडम, जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे काही खास पर्याय आहेत का?
1: नक्कीच आहेत. आमच्याकडे व्हेज लोकांसाठी खास व्हेज थाळी उपलब्ध आहे. या थाळीत तुम्हाला पूर्ण घरगुती आणि पौष्टिक जेवणाचा आनंद मिळतो. त्यात भाजी, आमटी, भात, चपाती, सोलकढी आणि स्वीट मध्ये उकडीचे मोदक आम्ही देतो.
0: ओके मॅडम, मला आणखीन एक प्रश्न नक्की विचारावा असं वाटतो. मोहितेस फिश पॉइंट सुरू करण्यामागची संकल्पना काय होती?
1: खरं सांगायचं तर मला नेहमीच स्वयंपाकाची आवड होती. नवीन नवीन पदार्थ बनवून लोकांना खाऊ घालण्यात मला खूप आनंद मिळतो. त्यामुळे मनात कायम होतं की काहीतरी स्वतःच सुरू करावं. मग माझ्या मिस्टरांच्या मित्रांनी फिश पॉइंटची आयडिया दिली आणि मग सुरू झाला हा स्वादिष्ट प्रवास. सुरुवातीला आम्ही नागठ्यांच्या घरातूनच पार्सल सर्व्हिस सुरू केली होती. लोकांचा एवढा जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला की आम्हालाही विश्वास बसत नव्हता. हळूहळू ग्राहक वाढत गेले आणि मग आम्ही हा संपूर्ण सेटअप असलेला फिश पॉइंट सुरू केला.
0: इन्स्पायरिंग. मॅडम आपल्याकडे पार्सल सुविधा आहे का?
1: हो, तुम्ही इथे येऊन डाइन इन करू शकता किंवा पार्सल सुद्धा घेऊन जाऊ शकता. त्याचबरोबर आमचा फिश पॉइंट झोमॅटोवर सुद्धा अवेलेबल आहे, त्यामुळे तुम्ही घर बसल्या तुमची ऑर्डर प्लेस करू शकता. फक्त रेग्युलर ऑर्डर्सच नाही तर आम्ही पार्टी ऑर्डर सुद्धा घेतो. बर्थडे, गेट टुगेदर किंवा छोट्या फंक्शनसाठी ग्राहक त्यांच्या पसंतीनुसार मेनू ठरवू शकतात.
0: सुपर्ब. मी नेक्स्ट टाइम मटन रान खायला नक्कीच येईन. मला तुमचा नंबर देता का?
1: हो, 97 30 29 87 73.
0: 97 30 29 87 73. थँक्यू मॅडम. सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की तुम्हाला देखील जर असल कोकणी थाळी पद्धतीचा आस्वाद घ्यायचा असेल तर आजच सातारच्या फॉरेस्ट ऑफिसच्या समोर असणाऱ्या मोहितेस फिश पॉइंटला अवश्य भेट द्या. आणि आपण बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची या कार्यक्रमामध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन्स सातारा. फोन नंबर 960-432-1340.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
2: आकाशवाणीच्या सातारा केंद्राच्या प्रसारणाचा आनंद श्रोते हो आपण घेत आहात. आता ऐकणार आहोत सुधीर मोघे यांची एक सुंदर रचना चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरात, संगीतकार बाळ बर्वे.

बाळ बर्वे यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती सुधीर मोघे यांची आणि हा स्वर होता चंद्रशेखर गाडगीळ यांचा. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र सकाळचे 8:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम वेदांत हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, वेदांत हेल्थ केअर सेंटर प्रस्तुत सांधेदुखी बद्दल सर्व काही या कार्यक्रमात मी सगळ्यांचं स्वागत करते. वेदांत हेल्थ केअर सेंटरचे ऑर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर अमोल ढवळे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्ते.
2: आपले पेशंट आहेत, त्यांचा अभिप्राय आधी ऐकूयात आणि मग या कार्यक्रमामध्ये बोलूयात.
4: प्रदीप पावसकर सर आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर. आपली सर्जरी झाली होती वेदांत हॉस्पिटलमध्ये, तर काय त्रास होत होता तुम्हाला, कशासाठी तुम्ही सर्जरी केली?
5: माझे दोन्ही गुडघे खूप दिवस झाले दुखत होते. फिजिओथेरपी वगैरे इतर ठिकाणी मसाज वगैरे करून बघितले, मला वाटलं मसल्स पेन्स असेल म्हणून मी आपलं करत राहिलो. नंतर माझ्या असं लक्षात आलं की नुसतं मसाज घेऊन करून उपयोग नाही. मग मी एक्सरे वगैरे काढले बाहेर, सरांनी ते एक्सरे वगैरे बघितले आणि म्हटले आपल्याला ऑपरेशनच करायला लागेल. ऑपरेशनची मी लगेच निर्णय घेतला, कारण मला कल्पना होती हे टाळाटाळ करून आता चालणार नाही. जिने आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहतो, खाली उतरणं चढणं खूप अवघड होत गेलं
4: होतं.
5: निर्णय घेतला त्यांना, म्हटलं करायचं असेल तर 2-4 दिवसात लगेच करा. आणि ते पण ते मला त्यांना ते रिपोर्ट वगैरे काढायला सांगितले, कारण मला बीपी वगैरे काही नाहीये, शुगर नाहीये. ते म्हटले करून टाकूया.
4: अच्छा, आता ऑपरेशन नंतर कसं आहे, म्हणजे तुम्ही म्हणा.

0: दुसऱ्या मजल्यावरती राहतो तर जिने चढणं उतरणं सोयीस्कर झालंय का, दुखणं कमी झालंय का?
1: पूर्वीपेक्षा मॅडम खूपच बरं वाटतंय अगदी. विशेष म्हणजे त्यांनी माझ्याकडे बघून दोन्ही गुडघ्याचं करायचा निर्णय घेतला हे मला खूप बरं वाटलं. ती शक्यतो वयाकडे बघून किंवा पेशंटची शारीरिक अवस्था बघून कदाचित एका वेळी दोन करत नसतील, पण त्यांनी माझी रिपोर्ट बघितल्यावर त्यांना वाटलं असेल करून.
0: बरोबर बरोबर, छान वाटलं तुमचा हा अभिप्राय ऐकून. पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद सर.
1: जय श्रीराम.
0: जय श्रीराम. डॉक्टर ढवळे सर यांच्या सर्जरीच्या संदर्भात तुमच्याशी बोलायचंच आहे, पण तत्पूर्वी श्रोतेहो सांधेदुखी त्यासंबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता वेदांत हेल्थ केअर सेंटरला सातारा इथे. संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006. डॉक्टर ढवळे सर, आता आपण प्रदीप पावसकर यांचा इंटरव्ह्यू ऐकला आणि ते म्हणाले की दुसऱ्या मजल्यावरती मी राहतो, माझं वय पण जास्त आहे आणि दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन एकाच दिवशी केलेलं आहे, तर असं शक्य आहे का वय जास्त असताना या केसमध्ये आपण असा डिसिजन घेऊ शकतो का, याबद्दल सांगा.
2: पहिली तर गोष्ट, त्यांचं वय 71
0: हा,
2: पण हे त्यांचं कागदोपत्रीचं वय आहे. त्यांचं फिजिकल एज नक्कीच कमी आहे, साधारण 60-62 आपण म्हणू शकू.
0: ओके,
2: त्यामुळं ते जरी कागदावर 71 असले तरी ते चांगले यंग वाटतात.
0: बर,
2: आणि त्यामुळे आम्ही त्यांचं आणि शिवाय ब्लड रिपोर्ट्स आणि जे काही आपण आधीचे प्री ऑपरेटिव्ह इन्व्हेस्टिगेशन केले त्यामध्ये ते दोन्ही करण्यायोग्य आहे असं आम्हाला वाटलं.
0: फिट होते,
2: फिट होते म्हणून आम्ही दोन्हीचं केलं.
0: ओके,
2: आणि त्याच्या आधी त्यांच्याशी कन्सल्टेशन झाले होते की आपण एक करू एक नंतर करू, पण तसं त्यांचं थोडस एकदम दोन्ही करा असा अट्टहास होता.
0: म्हणजे ते मेंटली प्रिपेअर्ड होते,
2: ते मेंटली प्रिपेअर्ड होते, तसे पॉझिटिव्ह नेचरचे आहेत ते, त्यामुळं एकदम म्हणजे त्यांनी सगळं फिजिओथेरपी दुसऱ्या दिवशी चालणं वगैरे एकदम फार सगळं पिकअप केलं फास्ट आणि वयाचं काहीच कुठे अडचण आली नाही.
0: अच्छा, यांचं ऑपरेशन पण रोबोटच्या सहाय्याने?
2: हो, रोबोटच्या सहाय्याने झाल्यामुळं अतिशय आपल्याला सुलभ झालं ते आणि प्रिसिजन होतं आणि त्याचंच प्रिसिजन आपल्याला ऑपरेशन नंतर पण त्यांच्या रिझल्ट मध्ये ते बघायला मिळालं.
0: ओके,
2: आणि एव्हरीथिंग वेंट फाईन.
0: वा, श्रोते हो असेच अभिप्राय आणि त्या अभिप्रायांबद्दलची माहिती आपण या कार्यक्रमात ना ऐकूयात पुढच्या भागामध्ये, पण तोपर्यंत सांधेदुखी त्यासंबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थ केअर सेंटरला सातारा इथे. संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006. पुन्हा भेटूयात वेदांत हेल्थ केअर सेंटर प्रस्तुत सांधेदुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात डॉक्टर अमोल ढवळे सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्ते.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: वेदांत हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजतात. मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन। हैदराबादमध्ये 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन। गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार। देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थिती संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला सज्जतेचा आढावा। आणि 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल। आता सविस्तर बातम्या। ऊर्जा सुरक्षा ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची गरज असून केंद्र सरकार या क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना केलं। आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून सार्वजनिक वाहतूक आणि कारपूलिंगला प्रोत्साहन द्यावं आणि त्याद्वारे आर्थिक आत्मनिर्भरता आणखी भक्कम करावी असं आवाहन

जनतेला केलं. विविध प्रकारच्या इंधनाचा वापर काटकसरीनं करण्याचं तसंच डेस्टिनेशन वेडिंग्स आणि सोन्याच्या खरेदीसह परदेशी खर्च कमी करण्याचं आवाहनही मोदी यांनी केलं आणि व्होकल फॉर लोकल उपक्रमाचा पुनरुच्चार केला. या दौऱ्यादरम्यान उद्घाटन झालेल्या सुमारे 9400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांमध्ये जहीराबाद औद्योगिक क्षेत्र आणि वारंगलमधील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचा समावेश आहे. हैदराबाद इथलं कर्करोगाच्या उपचारांवर भर देणारं सिंधू रुग्णालय पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केलं. शेतकरी तसंच ग्रामीण समुदायांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनसारख्या आध्यात्मिक केंद्रांची मदत होऊ शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बंगळुरू इथं केलं. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते केंद्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्यानमंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमाला प्रभास पाटण इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित राहणार आहेत. सोमनाथ मंदिरात ते पूजा करणार असून ध्वजारोहण समारंभात सहभागी होणार आहेत. त्यानंतर एका जाहीर सभेलाही पंतप्रधान संबोधित करतील. संध्याकाळी बडोदा इथल्या सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या वसतीगृहात 1000 मुलं आणि 1000 मुलींसाठी वसतीगृह, भोजन सुविधा, ग्रंथालय यासारख्या सोयी सुविधांचा समावेश आहे. सरदारधाम संकुलातील विविध विभागांनाही मोदी भेट देणार आहेत. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेऊन यासंबंधीच्या सज्जतेचा आढावा घेतला. संकटकालीन इशारा देणाऱ्या यंत्रणा, आवश्यक संसाधनांची उपलब्धता तसंच विविध शासकीय संस्थांमधील समन्वय यांचा या बैठकीत सखोल आढावा घेण्यात आला. दीर्घकालीन पूरनिवारण उपाययोजनांच्या प्रगतीवरही चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे एनडीएमएच्या मदतीनं जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील 30 उच्च जोखमीच्या तलावांसाठी पूर्वसूचना प्रणाली विकसित करण्याच्या योजनेत किमान 60 तलावांचा समावेश केला पाहिजे असं शहा यांनी सांगितलं. नद्यांवर बंधारे बांधून पाण्याचं संवर्धन करणं तसंच उष्णतेच्या लाटांचा प्रभाव कमी करणं हे उद्दिष्ट ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. उष्णतेच्या लाटांमुळे कृषी क्षेत्राचं कमीत कमी नुकसान होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत यावर त्यांनी भर दिला. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांची कार्यक्षमता अधिक बळकट करण्यावर आणि भविष्यातील नैसर्गिक आपत्तींसाठी देशाला अधिक सुसज्ज ठेवण्याच्या गरजेवर भर देण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान आसाम विधानसभेत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हिमंता बिस्व सर्मा यांची निवड करण्यात आली. गुवाहाटीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. उद्या मंगळवारी आसामच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. रंगास्वामी यांचा बुधवारी 13 मे रोजी शपथविधी होईल. नवीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारतानं स्थापित केलेल्या मापदंडानं आता जागतिक स्तरावर 3रा क्रमांक गाठला आहे. मॉर्गन स्टॅनली या वैश्विक वित्तीय सेवा देणाऱ्या संस्थेनं दिलेल्या नवीन अहवालानुसार भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील स्थित्यंतर हे ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत बाह्य अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल, परंतु या प्रक्रियेचं यश हे सौर सेल, त्यासाठी लागणारे सोलर वेफर्स आणि पॉलिसिलिकॉन यासारख्या महत्वपूर्ण घटकांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर किती वेगानं सुरु केलं जातं यावर अवलंबून असेल असंही या संस्थेनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशांतर्गत सौर मॉड्यूलची क्षमता आता दुप्पट झाली आहे. मार्च 2024 ते 2025 या कालावधीत ही क्षमता 38 गिगावॅट्सवरून 74 गिगावॅट्सपर्यंत पोहोचली आहे. सौर पेशींची क्षमताही 9 गिगावॅट्सवरून 25 गिगावॅट्सपर्यंत

0: उपलब्धता वाढली आहे. सौर ऊर्जा निर्मितीतील काही प्रमुख प्रारंभिक टप्प्यातील घटकांसाठी भारत अजूनही आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. इराणच्या समृद्ध युरेनियमपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही इराणी नागरिकाला अमेरिकेच्या हल्ल्याचा सामना करावा लागेल असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. हे आण्विक साहित्य अमेरिकन लष्कराच्या सतत देखरेखीखाली आहे असं ट्रम्प यांनी एका दूरचित्रवाणी मुलाखतीत काल स्पष्ट केलं. इराणनं हे युरेनियम देशाबाहेर हस्तांतरित करावं आणि आपला अणुकार्यक्रम पूर्णपणे बंद करावा असा इशारा अमेरिकेनं दिला आहे. तेहराननं देशांतर्गत ऊर्जा संवर्धन कार्यक्रम हा आपला हक्क असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या मुलाखतीपूर्वी इराणनं पश्चिम आशियातील युद्ध संपवण्याच्या उद्देशानं केलेल्या अमेरिकेच्या ताज्या प्रस्तावाला औपचारिकपणे आपला प्रतिसाद सादर केला आहे. हंता व्हायरसनं बाधित झालेल्या नेदरलँड्सच्या जहाजावरील दोन भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्यात कोणतीही लक्षणं नसल्याचं स्पेनमधील माद्रिद इथल्या भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. भारतीय राजदूत आणि स्पेनचे अधिकारी या दोन बाधित नागरिकांच्या संपर्कात आहेत. या जहाजावर एकंदर 150 प्रवासी होते. या रोगाच्या प्रादुर्भावानंतर हे जहाज काल स्पेनमधील कानरी बेटाजवळ नांगर टाकून थांबवण्यात आलं. बाधित रुग्णांना लष्करी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं मुंबई इंडियन्सचा 2 गडी राखून पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या आणखी एका सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं लखनौ सुपर जायंट्सचा 5 गडी राखून पराभव केला. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज संध्याकाळी धरमशाला इथं सामना होणार आहे. कझाकस्तानमधील आयएसएसएस विश्वचषक शॉटगन स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारतीय जोडी नीरू धांडा आणि विमान कपूर यांनी ट्रम्प मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक मिळवलं आहे. ताशकंद इथं होत असलेल्या 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत यश कुमार, संस्था अशोक कुमार, समीर बोहरा, सुदर्शन चांडक, मोहम्मद यासर आणि रौनक लोखंडे हे भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल झाले आहेत, तर अन्य 7 खेळाडूंना कांस्य पदक मिळालं आहे. उत्तराखंडमध्ये सध्या असलेल्या प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत चारधाम यात्रेकरूंना आणि पर्यटकांना सावध राहण्याचं आवाहन उत्तराखंड प्रशासनानं केलं आहे. भारतीय हवामान विभागानं उत्तराखंडच्या विविध भागात विशेषतः पर्वतीय क्षेत्रात उद्या आणि परवा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानाची दखल घेत गढवालचे विभागीय आयुक्त विनयशंकर पांडे यांनी भाविकांना आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या प्रवासादरम्यान हवामानाविषयीची अद्ययावत माहिती घ्यावी आणि अत्यंत सावधगिरीनं आपल्या प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 3 ते 4 दिवस गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे, तर आसाम, मेघालय, केरळ, माहे, तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हैदराबादमध्ये 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन. गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थितीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला सज्जतेचा आढावा. आणि 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ज्ञान, मनोरंजन, माहिती, गप्पा आणि गाणी आपल्यासाठी सादर करते सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 8:41 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत सुधीर मोघे यांचं. संगीतकार आहेत आनंद मोडक, स्वर आहे आशा भोसले यांचा आणि चित्रपट चौकट राजा.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल,
4: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
3: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
4: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
3: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
4: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
3: मी पण ऐकलंय IIM च्या धर्तीवर

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया सुरेश वाडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांच्या युगलस्वरातलं नितीन आखवे यांचं गीत. संगीतकार श्रीधर फडके आणि चित्रपटाचं नाव आहे आभाळाची सावली.

पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, केसांच्या विकारांवर खात्रीलायक नैसर्गिक इलाज, केसांचे गळणे, चाई पडणे, केस विरळ होणे, केसांचा कमकुवतपणा, केसातील कोंडा इत्यादी विकारांवर पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, राजपथ कन्या शाळेजवळ सातारा. तसंच उत्तम व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी फोन नंबर 2 36 36 9.

0: मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
1: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री.
0: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
1: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
0: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
1: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
0: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी.
1: स्मार्ट क्लासरूम,
0: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
1: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
0: आजच प्रवेश निश्चित करा.
1: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
0: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
1: मोबाईल 99 60 13 59 15,
0: 0 21 62 22 25 45.
2: पोलीस.
3: मिस सीमा.
2: हो, बोलते.
3: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
2: पण का? मी
3: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
2: डिजिटल अरेस्ट?
3: 1 लाख द्या, वाचाल.
2: इतके पैसे?
3: बरं, ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
2: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
3: अरे,
2: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
4: हॅलो मम्मा.
2: हाय.
5: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920111497।
1: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार।
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय।
2: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना।
1: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही।
1: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक।
2: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरियेमध्ये।

0: राजपुरोहित, आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा। राजपुरोहित, साताऱ्याची गोड परंपरा। राजपुरोहित।
1: उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या युगलस्वरात हे गीत आहे, मुरलीधर गोडे यांचं, संगीतकार ऋषीराज आणि चित्रपट बन्या बापू।

आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं ग दि माडगुळकर यांचं. सुधीर फडके यांनी हे गीत संगीतबद्ध केलं होतं. चित्रपट होता या सुखानो या. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 9:11 झालेत. आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमातलं पहिलं गीत आहे राजेंद्र कृष्णन यांचं, संगीत संयोजन मदन मोहन यांचं, चित्रपट आहे भाई भाई आणि स्वर आहे गीता दत्त यांचा.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917।
1: पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, केसांच्या विकारांवर खात्रीलायक नैसर्गिक इलाज, केसांचे गळणे, चाई पडणे, केस विरळ होणे, केसांचा कमकुवतपणा, केसातील कोंडा इत्यादी विकारांवर पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, राजपथ कन्या शाळेजवळ, सातारा।

0: उत्तम व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी फोन नंबर 236369
1: दहावी बारावी ते पदवी पर्यंत
2: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा
1: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष
2: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
1: 2 व 1 वर्ष कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा
2: 11वी 12वी करण्याची गरज नाही
1: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश
2: डिजिटल क्लासरूम
1: साइट विजिट
2: ST पास
1: हॉस्टेलची सोय
2: संपर्क मयूर चेंबर्स दुसरा मजला YC कॉलेज समोर सातारा
1: मोबाइल 99 60 13 59 15
2: 0 21 62 22 25 45

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी,
2: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री,
1: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष,
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष,
1: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती,
2: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
1: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
2: स्मार्ट क्लासरूम,
1: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट,
2: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी।
1: आजच प्रवेश निश्चित करा।
2: 30 वर्षांची यशस्वी परंपरा।
1: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा।
2: मोबाईल 99 60 13 59 15,
1: 0 21 62 22 45।
3: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे हसरत जयपुरी यांचं, संगीतकार शंकर जयकिशन, स्वर आहे मोहम्मद रफी यांच्या समवेत आशा भोसले यांचा, आणि चित्रपट आहे बेटी बेटे।

0: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
1: मग येताय ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
4: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
5: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
4: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
5: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
5: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
5: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
4: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
6: श्रोतेहो, शमशाद बेगम यांच्या स्वरात आता आपण ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना. संगीतकार ओपी नय्यर आणि चित्रपट आहे CID.

0: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
1: भस्वडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात।
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच।
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते।
2: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा।
4: संकल्प सन्मित्र सोलर।
3: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14।
5: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा।
5: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
5: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती
3: साताऱ्यात। वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
5: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
5: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
5: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट।
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95 185 68 006।
6: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद श्रोते हो आपण घेत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। कार्यक्रमातलं हे गीत आहे साहिर लुधियानवी यांचं। संगीतकार आहेत एस डी बर्मन। स्वर आहे गीता दत्त यांचा आणि चित्रपट बाजी।

श्रोतेहो, हे गीत होतं बाजी या चित्रपटातलं. स्वर होता गीता दत्त यांचा, शब्द होते साहिर लुधियानवी यांचे आणि संगीत संयोजन होतं एस डी बर्मन यांचं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात कमर जलालाबादी यांची गीतरचना. संगीतकार कल्याणजी आनंदजी आणि चित्रपटाचं नाव आहे छलिया.

श्रोत्याहो, लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं कमर जलालाबादी यांचं. संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आज या कार्यक्रमात आपण ऐकलीत भाई भाई, बेटी बेटे, सीआयडी, बाजी आणि छलिया या चित्रपटातली काही सदाबहार गाणी. श्रोत्याहो, आज सकाळी 11:30 सूत्रबद्ध निवेदनासह गीतांच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत मनाला अगदी अलगद स्पर्श करून जाणारी काही मराठी आणि हिंदी चित्रपट गीतं. जरूर ऐका आज सकाळी 11:30 एक सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर. सकाळचे 9:30 आणि 5 सेकंद झालेत. आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया गौरी बापट यांच्या स्वरात बालगीत.

गौरी बापट यांच्या स्वरात श्रोतेहो आपण ऐकलं बालगीत. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत भावगीत. सलील कुलकर्णी यांची रचना, गायक आणि संगीतकार संदीप खरे.

0: रेशीम गाठी, मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा. मोबाईल 92 26 38 37 90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाइट www.reshimgathimaratha.com.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.
3: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट.
4: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या
3: सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा 90 21 28 45 70.
4: मंदार ट्रेडर्स, वेल्डिंग मशीन्स, कट ऑफ मशीन, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन, गॅस कटर, रेग्युलेटर्स, प्रेशर गेजेस, वेल्डिंग केबल, वेल्डिंग वायर स्पूल, लेजर डिस्टन्स मेजर्स, मॅग्नेटिक ट्राय स्क्वेअर, प्रेस डिझाईन, फिटिंग्स, वेल्डिंग हेड स्क्रीन, लेदर ऍपरन, सेफ्टी शूज, कलर स्प्रे, चेन पुली ब्लॉक, असे बरेच काही.
3: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1. H39 जुनी MIDC सातारा 98 22 801 804.
5: बेतले जर कधीची वाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
6: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
5: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
6: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
7: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
8: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
7: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव, म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री.
9: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू, कॉल करा 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99.
10: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून,
11: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
10: जस्ट बेसिक, आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
12: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया लोकगीत. रचना आहे विठ्ठल उमप यांची, संगीतकार मधुकर पाठक आणि गायक आहेत सहकाऱ्यांसमवेत विठ्ठल उमप.

0: जे केडीज डेली क्रेज कलेक्शन, लेडीज ब्रेसलेट्स, लेडीज कड़ा, हैंड मंगलसूत्र एंड मेनी मोर लाइटवेट रिस्ट ज्वेलरी फॉर डेली वेयर।
1: जेके देवी एंड सन्स ज्वेलर्स, नेक्स्ट टू पंचमुखी गणपति, सातारा।
2: श्री गौरी शंकर डायग्नोस्टिक एंड रिसर्च सेंटर, सातारा। सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच एनोमली स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा। 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा। श्री गौरी शंकर डायग्नोस्टिक एंड रिसर्च सेंटर, सातारा।
3: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू।
4: 64 Avenue, 1BHK, 2BHK Flats, Medical College शेजारी, सातारा। 72-94-94-64-64
3: बुकिंग सुरू।
5: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 73-87-88-12-79 73-87-88-12-79
6: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण।
5: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा। 4th-7th स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे।
6: पुस्तके, प्रश्नसंच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग।
5: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा। 99-22-815-978
7: मिश्र संगीताच्या या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं गोविंद बल्लाळ देवल यांचं पद।

0: या रचनेबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
3: पोलीस?
4: मिस सीमा?
3: हो, बोलते।
4: लगेच पोलीस स्टेशनला या। थांबा, नाहीतर घरी येऊ। हा
3: पण

0: मी
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल.
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
1: अरे,
0: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
2: हॅलो मम्मा.
0: हाय.
3: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा.
4: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोते हो, आता ऐकूया पाटण पोलीस ठाणे तालुका पाटण जिल्हा सातारा यांच्याकडून प्राप्त निवेदन. प्रकाश किसन पाटील, वय 46 वर्षे, राहणार विहे तालुका पाटण जिल्हा सातारा, हे 12 एप्रिल 2007 पासून आपल्या राहत्या घरातून बेपत्ता आहेत. उंची 5 फूट 5 इंच, रंग सावळा, नाक सरळ, शरीर सडपातळ, डोळे काळे, अंगात बदामी रंगाचा हाफ शर्ट, काळ्या रंगाची फुल पॅन्ट, पायात स्लीपर, डाव्या हाताच्या पंजावर काळा तीळ आहे. अशा वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास पाटण पोलीस ठाणे तालुका पाटण जिल्हा सातारा यांच्याशी त्वरित संपर्क साधावा. निवेदन संपलं.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र श्रोतेहो सकाळचे 10:12 झालेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम आद्या ब्रेस्ट केअर सेंटर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो, आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सर साठी या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर स्नेहल.
3: नमस्कार.
2: आज आपल्याकडे एका मैत्रिणीने प्रश्न विचारलाय. त्या असं म्हणतात की माझ्या मुलीचं वय 23 वर्ष आहे, तिला आत्ता ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे, ट्रीटमेंट चालू आहे, पण मग पुढच्या आयुष्यामध्ये तिला काही प्रॉब्लेम येणार नाही ना, म्हणजे लग्न, मुलं याबाबत कदाचित त्यांना विचारायचं असेल, काय सांगाल तुम्ही?
3: खरं तर इतक्या लहान वयामधल्या मुलींना असा आजार होतोय हे पाहून खरंच वाईट वाटतं. पण या गोष्टीकडे असं बघण्यापेक्षा आपला थोडासा दृष्टिकोन बदलला तर हा जो प्रवास आपल्याला करायचा आहे तिच्या ट्रीटमेंटचा हा जास्त सोपा होईल असं मी तुम्हाला सांगेन. नक्कीच त्यांना कॅन्सर झालेला आहे, म्हणजे तुमची डायग्नोसिस झालेली आहे, तुम्ही व्यवस्थित ठिकाणी दाखवताय आणि योग्य ट्रीटमेंट घेताय असं मी अपेक्षा करते. आणि जरी तिचं वय 23 असलं तरीही असा विचार करा की फिजिकली ती 23 वयामध्ये स्ट्रॉंग व्यक्ती आहे.
2: ओके.
3: सो फिजिकली हर बॉडी इज रेडी टू टेक एनी काइंड ऑफ ट्रीटमेंट. कोणत्याही ट्रीटमेंटला सामोरे जायला त्यातून बरं होण्यासाठी तिची बॉडी फिट आहे.
2: ओके.
3: सो पुढं काय होईल आणि या आजारातनं ती बाहेर पडेल का? तर हो, पडेल नक्कीच. पण आपल्याला लागू पडणारी सर्व ट्रीटमेंट आपण व्यवस्थित घेतली पाहिजे.
2: बरोबर.
3: पुढच्या आयुष्यामध्ये हा आजार परत येईल का नाही हा एक फार महत्त्वाचा प्रश्न राहतो.
2: ओके.
3: या आजार

0: त्याचा पॉझिटिव्ह फॅक्टर त्या व्यक्तीमध्ये काय होतं, जेव्हा आजार आपल्याला कळाला तेव्हा तो कितपत त्याची स्टेज होती, त्या गाठीचा किती अग्रेसिव्हनेस आहे, त्या गाठीचा टाईप कोणता आहे, या गोष्टींवरती थोडंसं अवलंबून असतं की आजार आपल्याला परत त्रास देईल का नाही.
1: ओके.
0: हे 23व्या वर्षीही तसंच आहे आणि 60व्या वर्षी सुद्धा तसंच आहे.
1: अच्छा.
0: सो हे जे डिटेल्स आहेत हे नक्की तुमच्या रिपोर्टमध्ये बघून तुमचे डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करू शकतील आणि त्यानुसार जर आपण हाय रिस्क असलो तर लागणारी सगळी काळजी डॉक्टर तुम्हाला नक्की सांगतील.
1: याबद्दल अजूनही बोलूयात. तत्पूर्वी श्रोते हो, ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल, ब्रेस्ट कॅन्सर बद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536, 83 800 43 536, 8380-43536. डॉक्टर स्नेहल, जसं आता यांनी विचारलं तर अशी साधारणतः रिस्क म्हणलं तर ती किती पर्सेंटेज मध्ये असू शकते आणि किती धोकादायक असू शकतं का नाहीये धोकादायक ब्रेस्ट कॅन्सर?
0: आता जसं तुम्ही म्हटलं की पुढं काय आणि या ताईंनी सुद्धा विचारलंय की पुढं लग्न वगैरे कसं, सो आपण असं गृहीत धरूया की हा जो आजार आहे याची पूर्ण ट्रीटमेंट त्यांनी घेतली, लागू पडणारं सगळं व्यवस्थित पार पडलेलं आहे, पूर्ण ट्रीटमेंट होऊन ती छान बरी झालेली आहे, तर याच्या पुढची लाईफ कशी असेल? आज सायन्स इतकं पुढं गेलेलं आहे, सर्जिकल टेक्निक्स इतक्या इम्प्रूव्ह झालेल्या आहेत की अगदी छोटे स्कार्स मध्ये व्यवस्थित ब्रेस्ट कन्झर्व करून वाचवून पूर्ण सर्जरी करता येते.
1: okay.
0: आणि जसा काळ जाईल तसं हिलिंगही छान होतं आणि त्यामुळे पुढं लग्न, चाइल्ड होणं, बाळाला अंगावर पाजणं या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडतात.
1: अच्छा.
0: त्यामुळे आत्ताची ट्रीटमेंट पूर्ण होऊन त्याच्यावरती फोकस करून ही ट्रीटमेंट पूर्ण घेऊन पुढचा प्रवास छान सुखकर कसा होईल याचा विचार आपण करायला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि तो नक्की जर ट्रीटमेंट छान झाली तर तोही चांगला होईल.
1: बरोबर. सो फोकस हा ट्रीटमेंट वरती राहायला पाहिजे रॅदर दॅन पुढे काय होणार आहे या कॉम्प्लिकेशन्स वर भर देण्यापेक्षा.
0: नक्कीच. एवढं मोठं हर्डल पास केल्यानंतर ती इतकी स्ट्रॉंग होऊन बाहेर येईल की पुढची लाईफ सुद्धा छान जाईल.
1: नक्कीच. मला वाटतं मैत्रिणीला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल. याचप्रमाणे मैत्रिणींनो, ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल, कॅन्सरबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536, 83 800 43 536, 8380-43536. पुन्हा भेटूयात. आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात डॉक्टर स्नेहल पाटील यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आद्या ब्रेस्ट केअर सेंटर या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर श्रोते हो आता प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम महाजन हॉस्पिटल.
4: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. महाजन हॉस्पिटलच्या भूलतज्ञ डॉक्टर मुग्धा महाजन आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर मुग्धा.
5: नमस्कार.
1: आपण असं सांगतो की आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्व सोयी सुविधा आहेत, यामध्ये आयसीयूचा सुद्धा उल्लेख आपण करतो. आता हे आयसीयू म्हणजे नेमकं काय असतं, म्हणजे नॉर्मल रूम आणि आयसीयू याच्यामध्ये काय फरक आहे याबद्दल आज आम्हाला सांगा.
5: तर आयसीयूचा फुल फॉर्म आहे इंटेन्सिव्ह केअर युनिट. ऍज द नेम सजेस्ट, इथे इंटेन्सिव्ह केअर घेतली जाते पेशंटची. इथे प्रत्येक पेशंटचे व्हायटल पॅरामीटर्स जे आपण म्हणतो त्याचं कॉन्स्टंट टाइम म्हणजे मिनिट टू मिनिट मॉनिटरिंग होतं, ज्याच्यामध्ये जसं की हार्ट रेट आहे, रेस्पिरेटरी रेट, ब्लड प्रेशर, ईसीजी, टेम्परेचर, अगदी व्हेंटिलेटेड पेशंटचं ETCO2 म्हणून असं एक पॅरामीटर असतो. हे सगळं आपण मॉनिटर करतो. तिथे ट्रेन्ड स्टाफ असतो जो ह्या पेशंट्समध्ये काही मशीन तर मॉनिटर करतच असतं, पण क्लिनिकल मॉनिटरिंग हे कंटिन्युअसली चालू असतं. आपले ट्रेन डॉक्टर्स असतात जे या पेशंटशी सर्वांगीण अशी काळजी घेत असतात. तर हा मेन डिफरन्स आहे आयसीयू आणि नॉर्मल रूम मध्ये.
1: श्रोते हो, महाजन हॉस्पिटलमध्ये आता ऑर्थो केअर, स्किन केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू आणि इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व आरोग्य सेवा उपलब्ध. तेव्हा या सर्व आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता महाजन हॉस्पिटल हॉस्पिटल जगदंब चौक मुनार्क हॉटेल जवळ सातारा. संपर्क 90 75 0

0: 9035025 9075023025 9075023025 डॉक्टर मुग्धा, आपण बोलतोय आयसीयू बद्दल. आता हा आयसीयू सुद्धा कोणाकोणाला रेकमेंड केला जातो का? सगळ्याच ज्या ज्या पेशंटची सर्जरी झालेली आहे त्यांना आधी आयसीयू मध्ये शिफ्ट केलं जातं.
1: आता काय आयसीयू शब्द नातेवाईकांना सांगितलं तर सगळे घाबरून जातात. तर मेनली आपण हा आयसीयू हा सगळ्यांसाठी नसतो. आता जे पेशंट यंग आहेत, ज्यांचं आपण कमरेतल्या भूलीतनं जसं स्पायनल एनेस्थिशियामधनं ऑपरेशन झालेलं आहे आणि जिथे काही ब्लड लॉस जास्त झालेला नाहीये, तर त्या पेशंट्सला आपण नक्की ती आयसीयू मध्ये शिफ्ट करत नाही. आयसीयू हा कोणासाठी बनलेला आहे? तो ओल्ड एज पेशंट ज्यांच्यामध्ये बाकी सगळे कोमॉर्बिडिटीज असतात, जसं काही हायपर टेन्शन आहे, डायबिटीज आहे, बरेच फ्रॅक्चर फीमर पेशंट्स असतात ज्या खूप 80 पुढे गेलेल्या आजी आजोबा असतात, तर त्यांना ब्लड लॉस झालेला असतो आणि त्यांचं कपॅसिटी ऑफ हार्ट टू टॉलरेट इट इज लेस. तर अशा प्रकारच्या पेशंटला आपण आयसीयू मध्ये ठेवतो आणि दॅट इज म्हणजे या सर्जरीजला आपल्याला थोडं मॉनिटरिंग लागतं फॉर 24 आवर्स. आफ्टर दॅट वी शिफ्ट द पेशंट आउट ऑफ द आयसीयू इन द नॉर्मल रूम.
0: अच्छा, पण मग लोकांच्या मनामध्ये जी भीती असते की आयसीयू मध्ये शिफ्ट केलेलं आहे म्हणजे प्रत्येकच वेळेला खूपच काहीतरी काळजीचं कारण आहे, असं काही नाही.
1: आम्ही प्रत्येक पेशंटच्या नातेवाईकांना सांगतो की पेशंटला आपण ऑब्झर्वेशनसाठी आयसीयू मध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि पहिले 24 तास आफ्टर एनी मेजर सर्जरी, स्पेशली इन्व्हॉल्विंग बोन्स, लॉंग बोन फ्रॅक्चर आपण ज्याला म्हणतात, तर जिथे थोडा ब्लड लॉस एक्सपेक्टेडच असतो, तर अशा पेशंट्सला 24 आवर्स मॉनिटरिंग हे लागतंच आणि त्यांना आयसीयू मध्येच ठेवणं हे जास्त चांगलं आहे, जेणेकरून त्यांचे सगळे व्हायटल पॅरामीटर्स नीट ऑब्झर्व केले जाऊ शकतात.
0: आणि मग आयसीयू मध्ये असलेल्या प्रत्येक पेशंटला सुद्धा व्हेंटिलेटर लावला जातो?
1: नाही, बिलकुल नाही. हे एक प्रकारचं मिथ आहे. तर प्रत्येक पेशंटला व्हेंटिलेटर लागत नाही. आम्ही एकदम ज्या पेशंटला गरजेचं आहे अशा पेशंटला, जसे रेस्पिरेटरी डिसीज काही कंडिशन असतील अशा पेशंट्सला, किंवा मी जसं सांगितलं आधीच्या एपिसोडमध्ये की जास्त वेळ भूल दिले आहे आणि क्रिटिकल ऑपरेशन आहे, तर अशा पेशंट्सला आपण व्हेंटिलेटर लावतो.
0: अगदी. अशा अनेक गोष्टी श्रोते हो आपणही जाणून घेणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत महाजन हॉस्पिटलमध्ये आता स्किन केअर आणि ऑर्थो केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू आणि इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व सेवा उपलब्ध आहेत. या सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता महाजन हॉस्पिटलला, जगदंब चौक मुनार्क हॉटेलजवळ सातारा इथे. संपर्क 9075023025 9075023025 9075023025. पुन्हा भेटूयात महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात डॉक्टर मुग्धा महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: महाजन हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर सिद्धार्थ बोकील आय क्लिनिक.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
5: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
4: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
5: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
4: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा.
0: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा प्रस्तुत नेत्र संजीवनी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. नेत्र संजीवनीचे नेत्र तज्ञ डॉक्टर सिद्धार्थ बोकील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्कार.
0: खरं तर बायोमेट्री म्हणजे काय हे तुम्ही आम्हाला समजून सांगितलं आणि आता आपल्याकडे जे टेक्निक आहे ज्याच्यामध्ये एर्गोस बायोमीटर विथ इमेज गाइडेड सिस्टीम आहे, याच्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अचूक करण्यास कशी मदत होते हेही तुम्ही आम्हाला सांगितलं. पण मग याच्यामध्ये डिजिटल मार्कर सुद्धा आहे, तर हा डिजिटल मार्कर म्हणजे काय आहे आणि याची ऑपरेशनच्या वेळेला काय मदत होते हे देखील सांगा ना.
6: आपण इमेज गाइडेड बायोमीटर मधून लेन्सचे प्लॅनिंग केलेला डाटा लॅन थ्रू ओटी मध्ये डिजिटल मार्करला एक्सपोर्ट करतो. म्हणजे आपण जे आधी ओपीडी मध्ये पेशंटची इमेज घेतलेली असते डोळ्याची, त्यावरून आपण सर्जरीचं प्लॅनिंग पूर्ण करून ठेवलेलं असतं. त्यांना सुटेबल लेन्स आपण सिलेक्ट केलेली असते. हा सगळा डेटा आपण ओटी मध्ये एक्सपोर्ट करतो. ओटी मध्ये एक मशीन असतं, त्यावरून आपण जेव्हा ऑपरेट करतो मी, तेव्हा मला मायक्रोस्कोप मध्ये जी इमेज दिसते ती इमेज पेशंटच्या डोळ्याबरोबर कोइन्साइड केली जाते आणि हा सगळा डेटा मला

0: ऑपरेट करताना समोर दिसतो, त्यामुळे आपण जी ठरवलेली लेन्स आहे, ज्या इन्सिजन साईट कुठं मार्क केलेला आहे, कुठे इन्सिजन घ्यायचं आहे, हे सगळं आपण ऑलरेडी प्लॅन केलेलं असतं, ते तिथे एक्झिक्यूट करतो.
1: अच्छा.
0: आणि हे सगळं कुठलंही मॅन्युअल गोष्ट न करता केलं जातं, हे पूर्ण डिजिटल सिस्टीम आहे, याला डिजिटल मार्कर म्हणतात.
1: अच्छा. पण मग यामुळे अॅक्युरसी वाढते असं तुमचं म्हणणं आहे, म्हणजे नेमकं काय असतं?
0: तर डिजिटल मार्करमुळे पेशंटला कुठलंही मॅन्युअल मार्किंग केलं जात नाही. मॅन्युअल मार्किंगमुळे काय 10-20% आपला ह्युमन एरर राहू शकतो. त्यामुळे स्पेशली टोरिक लेन्स जेव्हा आपण बसवतो म्हणजे अँगलच्या नंबरची, तेव्हा हा एररचा पेशंट

0: या बाबतीत अजूनही आपल्याला बोलायचंय, पण त्याआधी श्रोते हो, अत्याधुनिक प्रणालीचा वापर करून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा इथे. संपर्क 0121-62-231-931 0121-62-231-931 02162-231-931. डॉक्टर सिद्धार्थ सर, मग आता ही जी आपल्याकडे एर्गॉस बायोमीटर विथ इमेज गाइडेड सिस्टीम आहे, ज्या थ्रू तुम्ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करता, याचे फायदे काय काय आहेत?
1: तर याचा फायदा म्हणजे आता पेशंटच्या एक्सपेक्टेशन आपण जास्त रित्या पूर्ण करू शकतो.
0: ओके.
1: फॉर एक्झाम्पल, आता मोतीबिंदू हे पूर्वीपेक्षा लवकर होत आहेत लोकांमध्ये. आता आपण बघतो कम्प्युटर युजर्स, आयटी युजर्स खूप जास्त आहेत, त्यांना देखील मोतीबिंदू होतात. तर त्यांना त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार आपण लेन्स चूज करायला मदत करतो. म्हणजे काय, तर त्यांना इंटरमिजिएट यूज जास्त असतो या लोकांचा, म्हणजे कम्प्युटर यूज जास्त असतो, तर त्यांना चष्म्याशिवाय कम्प्युटर वापरता यावा यासाठी आपण लेन्स सजेस्ट करतो. तर हे सजेस्ट करण्याच्या पूर्वी आपल्याला ही इमेज गायडन्स आणि डिजिटल प्लॅनर लागतो, ज्यामुळे आपण ते अगदी अॅक्युरेटली सांगू शकतो.
0: नक्कीच, म्हणजे याचा फायदा त्या लोकांना सुद्धा जास्त होणार आहे की ज्यांचं सतत काम कम्प्युटरवरती आहे.
1: कारण आता काय, पूर्ण जीवनशैली बदललेली आहे. पूर्वीसारखे जरी सिनियर सिटीजन्स असले तरी ते ऍक्टिव्ह असतात.
0: बरोबर.
1: त्यांचाही मोबाईल यूज, त्यांचं वाचन, त्यांचा टीव्ही वापर किंवा त्यांचं इतर बाकीचे ऍक्टिव्हिटीज खूप जास्त असतात.
0: बरोबर.
1: तर त्या ऍक्टिव्हिटीजना योग्य होईल अशा प्रकारची सर्जरी करू शकतो.
0: खूप महत्वाची माहिती सर तुम्ही या भागामध्ये दिलेली आहे, आणि अत्यंत उपयुक्त अशी ही अत्याधुनिक प्रणाली आहे, ज्याचा वापर करून श्रोते हो तुम्ही देखील मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करू शकता आणि त्यासाठी संपर्क करू शकता नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा इथे. संपर्क 0121-62-231-931. पुन्हा भेटूयात डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा प्रस्तुत नेत्र संजीवनी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गॉस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
2: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: डॉक्टर सिद्धार्थ बोकील, आय क्लिनिक सातारा. हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आपण ऐकताय आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ऍपवर.
5: यात्रा, लग्न, सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, OCM, विमलचे ब्रँडेड सुटिंग,
6: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
5: मग येत आहे ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
6: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
7: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
8: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ दे ना पूर्ण. आमचं बाळाचं स्वप्न
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
5: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
6: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
5: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
6: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
5: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
3: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
2: म्हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
0: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
0: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
0: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
2: संकल्प ऊर्जा बचतीचा सन्मित्र सोलर. सन्मित्र सोलर
1: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98-81-38-71. 98-81-38-71. यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
0: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
4: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
5: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून ऍक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात।
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच।
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते।
2: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका।
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं।
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72।

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: रोज रोज हवे हवे
2: ताजे ताजे नवे नवे
1: हेल्दी बाइट हैप्पी लाइफ रुचि एम्ब्रोसिया.
3: एम्ब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
4: रेशीम गाठी मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा. मोबाईल 9926 38 37 90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाइट www.reshimgathimaratha.com.
5: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
6: देत आहे 18 महिने मुदतीची
5: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
6: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
5: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
6: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
5: नियम आणि अटी लागू.
7: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
8: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
7: मसवडकर ड्रेसेस जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोतेहो, तुम्ही आमचे कार्यक्रम वरचेवर ऐकत असता. आमच्या कार्यक्रमाविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कशा पोहोचवायच्या याविषयीचं निवेदन आता ऐकूया.

नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद

वाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 10:25 झाली आहेत. श्रोता आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातली सुरुवातीची रचना राजा बढे यांची, संगीतकार केशवराव भोळे आणि स्वर आहे वंदना खांडेकर यांचा.

0: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या।
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा।
0: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा,

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 99 20 11 49 17 9920 11 4917.
1: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट.
2: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या
1: सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा 90 21 28 45 70.
3: बेतलेजर कधीची बाशी डीसीसी उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
1: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
3: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा डीसीसी शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा डीसीसी बँक भरेल.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917।
1: मंदार ट्रेडर्स, वेल्डिंग मशीन्स, कट ऑफ मशीन, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन, गॅस कटर, रेग्युलेटर्स, प्रेशर गेजेस, वेल्डिंग केबल, वेल्डिंग वायर स्पूल, लेजर डिस्टन्स मेजर्स, मॅग्नेटिक ट्राय स्क्वेअर, प्रेस डिझाईन, फिटिंग्स, वेल्डिंग हेड स्क्रीन, लेदर ऍपरन, सेफ्टी शूज, कलर स्प्रे, चेन पुली ब्लॉक, असे बरेच काही।
2: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804।
3: सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया रवींद्र साठे आणि माधुरी पुरंदरे यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची रचना।

0: राजपुरोहित, आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा। राजपुरोहित, साताऱ्याची गोड परंपरा। राजपुरोहित।
1: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार।
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय।
2: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना।
1: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही।
1: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक।
2: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये।
3: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून। 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग।
4: जस्ट बेसिक, आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल।
5: पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, केसांच्या विकारांवर खात्रीलायक नैसर्गिक इलाज। केसांचे गळणे, चाई पडणे, केस विरळ होणे, केसांचा कमकुवतपणा, केसातील कोंडा इत्यादी विकारांवर पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर राजपथ कन्या शाळेजवळ सातारा। तसंच उत्तम व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी फोन नंबर 2 36 36 9।
6: 10वी 12वी ते 10वी पर्यंत
7: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
6: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
7: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
6: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा।
7: 11वी 12वी करण्याची गरज नाही,
6: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश।
7: डिजिटल क्लासरूम,
6: साइट विजिट,
7: ST पास,
6: हॉस्टेलची सोय।
7: संपर्क मयूर चेंबर्स, 2rd मजला YC कॉलेज समोर सातारा।
6: मोबाईल 9960139915,
7: 0121622245।
8: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 73 87 88 12 79, 73 87 88 12 79।
9: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण।
8: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा।
10: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा, सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनॉमली स्कॅन, AT स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा। 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा, श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा।
11: सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया बाभ बोरकर यांची रचना ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरात।

0: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या।
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा।
0: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा।
2: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय, मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा।
3: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
2: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव, म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री।
4: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध। प्रवेश सुरू, कॉल करा 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99 वर।
5: यात्रा लग्न सराईसाठी मसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, OCM, विमल चे ब्रँडेड सूटिंग,
6: शिवाय रेमंड आणि गिनी चे शर्टिंग सुद्धा।
5: मग येत आहे ना खरेदीला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
6: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
7: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू।
8: ऍट 64 अवेन्यू, 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी सातारा। 72 94 94 64 64।
7: बुकिंग सुरू।
9: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी,
10: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री,
9: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष,
10: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष,
9: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती,
10: महा DBT, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
9: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
10: स्मार्ट क्लासरूम,
9: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट,
10: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी।
9: आजच प्रवेश निश्चित करा।
10: 30 वर्षांची यशस्वी परंपरा।
9: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर सातारा।
10: मोबाईल 99 60 13 59 15,
9: 0 21 62 22 25 45।
11: चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे।
12: पुस्तके, प्रश्न संच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग।
11: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: चेकेरीज डेली ग्रेस कलेक्शन, लेडीज ब्रेसलेट्स, लेडीज कड़ा, हैंड मंगलसूत्र एंड मेनी मोर लाइटवेट रिस्ट ज्वेलरी फॉर डेली वेयर. जेके देवी एंड सन्स ज्वेलर्स, नेक्स्ट टू पंचमुखी गणपती, सातारा.
2: सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमातली ही रचना आहे रवींद्र यांची, संगीतकार वसंत बापट आहेत आणि स्वर आहे कुसुम राऊत आणि सहकाऱ्यांचा.

श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया मंगेश पाडगावकर यांची रचना, अरुण दाते यांच्या स्वरात, संगीतकार यशवंत देव.

मंगेश पाडगावकर यांची रचना श्रोतेहो आपण ऐकलीत अरुण दाते यांच्या स्वरात. संगीतकार होते यशवंत देव. या रचनेबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोतेहो, सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असलेल्या सोमनाथ अमृत पर्व या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आज सकाळी 11:10 दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आमच्या सोबत रहा 103.1 MHz या ध्वनीलहरींवर. सकाळचे 11 प्रसारित करीत आहोत नाट्यसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया डॉ वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं पद. संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी.

नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया नीलाक्षी जुवेकर यांच्या स्वरात द्रौपदी या नाटकातलं पद. पदरचना आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची आणि संगीतकार आहेत गोविंद पटवर्धन.

नीलाक्षी जुवेकर यांनी गायलेलं द्रौपदी या नाटकातलं पद श्रोतेहो आपण ऐकलं. पदरचना होती कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची आणि संगीतकार होते गोविंद पटवर्धन. या पदरचनेबरोबरच आजचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आता आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

श्रोतेहो, आज संध्याकाळी 7:30 वाजता आमची शेती आमचा परिसर या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत आत्मनिर्भर शेतकरी करण शेडगे, मुक्काम पोस्ट वडोली भिकेश्वर तालुका कराड जिल्हा सातारा यांची वर्षभरासाठी फुलशेती नियोजन याविषयीची मुलाखत. त्याचबरोबर कृषीवाणीमध्ये सागर सकटे विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांचं कुक्कुटपालनातील उष्णता ताण व्यवस्थापन याविषयीचं मार्गदर्शन जरूर ऐका आज संध्याकाळी 7:30 वाजता. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. यानंतर ठीक 11:10 सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेल्या सोमनाथ अमृतपर्व या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: ने लिखा है कि अर्थ ये कोई जंजीर, डोर या प्रतिज्ञा हो सकती है। आध्यात्मिक या दार्शनिक संदर्भ में ये वो विवशता है जो इंसान को किसी परिस्थिति में रहने को मजबूर करती है। भावनात्मक संबंध या दोस्तों परिवार के बीच घनिष्ठ प्रेम और रिश्ते को भी ये दर्शाता है। एक साथी ने लिखा है कि बंधन एक ऐसा शब्द है जिस
1: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन। विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार। हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू, 4 गंभीर। आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भात इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य। पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी 7 आवाहनं केली आहेत। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून।
2: सर्वसामान्य नागरिकांनी खाद्यतेलाचा वापर कमी करावा, शेतकऱ्यांनी आयात केलेल्या रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे।
3: साथियों, ऐसे ही खाने के तेल का भी है, इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है। हर परिवार अगर खाने के तेल में, खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करें, मैंने बार बार कहा है 10% कम करो, अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है।
2: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कार पूलिंगचा वापर करून इंधन बचत करा आणि याद्वारे परकीय चलन वाचवा, असं प्रधानमंत्री काल हैदराबादमध्ये म्हणाले। वर्षभरासाठी परदेश दौरे थांबवा, सोने खरेदी करू नका, असं आवाहनही त्यांनी भारतीयांना केलं आहे। वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याची सूचना त्यांनी विविध कंपन्यांना केली। 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी आत्मनिर्भर होणं आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। इंधन आणि तेलाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला तर भारतालाही संकटाचा सामना करावा लागू शकतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले।
4: पंतप्रधान महोदयांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे। आपल्याला कल्पना आहे, खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे। आवश्यकतेनुसारच उपयोग, हे जे प्रधानमंत्री मोदी सांगितलं ते सर्वांनी पाळावं असं आमचं आव्हान आहे।
2: माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यावसायिकांना तसंच नागरिकांना परकीय चलनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे। परकीय चलनाचा अधिक वापर होत असलेली क्षेत्र पाहून हा वापर कसा कमी करता येईल या दिशेनं प्रयत्न करण्याचं आवाहन वैष्णव यांनी केलं। सरकारच्या 12 वर्षातल्या अपयशांमुळे अशा प्रकारचं आवाहन करावं लागत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे। काय विकत घ्यावं, काय घेऊ नये यासारखी जबाबदारी नागरिकांवर टाकून सरकार जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला। देशात सध्या 690 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचं परकीय चलन उपलब्ध असल्याचं रिझर्व्ह बँकेनं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे। गेल्या आठवड्याभरात त्यात सुमारे 7.5 अब्ज डॉलरची घट झाली। गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातला परकीय चलनाचा साठा 686 अब्ज डॉलर इतका होता। पश्चिम आशियातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारीला देशातला परकीय चलन साठा 728 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता। तेव्हापासून त्यात 38 अब्ज डॉलरची घट झाल्याचं दिसतंय।
1: जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते, असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे। गेल्या आर्थिक वर्षाच्या 4थ्या तिमाहीत थोडी मंदी दिसून आली असली तरी अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे। विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली। येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे। या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल। गुजरातमधल्या सोमनाथ महादेव मंदिरात

लडाखच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूजा केली. सोमनाथ मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रातल्या पाण्यानं जलाभिषेक करण्यात आला. यानंतर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला. पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत पर्व साजरं केलं जात आहे. हे अमृत पर्व पुढच्या 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं मोदी यावेळी म्हणाले. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक्स पथकानं सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या. तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यानिमित्तानं आयोजित विशेष प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली. तत्पूर्वी मोदी यांनी रोड शोही केला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज देशभरातल्या न्यायालयांसाठी 1 खटला 1 डाटा प्रणालीची घोषणा केली आहे. यामुळे देशातल्या सर्व उच्च न्यायालय त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका न्यायालयांमधल्या त्या प्रकरणांची माहिती एकाच पद्धतीनं नोंदवण्यात येणार आहे. यामुळे याचिकाकर्त्यांना किंवा त्या प्रकरणाशी संबंधित सर्व घटकांना आपल्या प्रकरणासंबंधीची माहिती मिळू शकेल. याद्वारे देशभरातल्या सर्व न्यायालयांचा एक डाटाबेस तयार होईल असंही सरन्यायाधीशांनी सांगितलं. याचबरोबर न्यायालयाच्या कामकाजासंबंधीच्या माहितीसाठी सुसहाय्य नावाचा एक चॅटबोट तयार केल्याची घोषणाही त्यांनी केली. याद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या सेवांची आणि मदतीची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात काकीरा लहारू रस्त्यावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू झाला. यात मंडी इथला चालक आणि गुजरातमधल्या 5 पर्यटकांचा समावेश आहे. अपघातात इतर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. शस्त्रसंधीच्या संदर्भात अमेरिकेनं पाठवलेल्या प्रस्तावावर इराणनं दिलेला प्रतिसाद अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. लेबॅनॉनसह सर्वच ठिकाणचं युद्ध संपवण्याची मागणी इराणनं केली आहे. तसंच जलवाहतुकीला संरक्षित असावी असंही इराणनं म्हटलं आहे. इराणनं शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर पुन्हा बॉम्ब हल्ले करण्याचा इशारा अमेरिकेनं दिला होता. त्यावर अमेरिकेच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल अशी प्रतिक्रिया इराणनं दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशात 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे असं आज कोलकाता इथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. विशेष तपास पथकानं डिजिटल पद्धतीचा वापर करून त्यांचा माग काढला आणि उत्तर प्रदेशात जाऊन त्यांना अटक केली. या तिघांमध्ये एका शार्प शूटरचा समावेश असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. हत्या प्रकरणात किमान 8 जण गुंतलेले असावेत. तसंच मारेकऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक या प्रकरणाचं नियोजन केलं असावं असंही तपासात उघड झाल्याचं ते म्हणाले. फरार आरोपी अभय राणा याच्या प्रत्यर्पणामध्ये सहकार्य केल्याबद्दल भारतानं पोर्तुगालचे आभार मानले आहेत. परदेशात पळून गेलेल्या आरोपींना परत आणण्याच्या दृष्टीनं हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अभय राणावर हरियाणामध्ये खंडणी खून आणि विविध आर्थिक गुन्हे नोंदवले होते. राणा याचं या शनिवारी पोर्तुगालमधून प्रत्यर्पण झालं होतं. काही भारतीय नागरिकांची फुजैरा बंदरमार्गे सुटका करण्यासंबंधी भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात बोलणी सुरू आहेत अशा अर्थाचं माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेलं वृत्त निराधार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेवर काम सुरू नसल्याचं मंत्रालयानं सांगितलं. नागरिकांनी चुकीच्या बिनबुडाच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. धरमशाला इथे एचपीसीए मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं मुंबई इंडियन्सवर 2 गडी राखून विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जिरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात

10 जणांचा मृत्यू, चौघे गंभीर. आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भातला इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: ही सूचना प्रसिद्ध, 1 जुलै पासून अंमलबजावणी सुरू होणार. अमरावतीमध्ये तलावात बुडून चौघांचा मृत्यू आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफ मध्ये प्रवेश करण्याच्या शक्यता संपुष्टात. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी 7 आवाहनं केली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सर्वसामान्य नागरिकांनी खाद्यतेलाचा वापर कमी करावा, शेतकऱ्यांनी आयात केलेल्या रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
2: साथियों, ऐसे ही खाने के तेल का भी है, इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है. हर परिवार अगर खाने के तेल में, खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करें, मैंने बार बार कहा है 10% कम करो, अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है.
1: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कार पुलिंगचा वापर करून इंधन बचत करा आणि याद्वारे परकीय चलन वाचवा असं प्रधानमंत्री काल हैदराबादमध्ये म्हणाले. वर्षभरासाठी परदेश दौरे थांबवा, सोने खरेदी करू नका असं आवाहनही त्यांनी भारतीयांना केलं आहे. वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याची सूचना त्यांनी विविध कंपन्यांना केली. 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी आत्मनिर्भर होणं आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इंधन आणि तेलाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला तर भारतालाही संकटाचा सामना करावा लागू शकतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
3: पंतप्रधान मोदी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे. आपल्याला कल्पना आहे खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे. आवश्यकतेनुसारच उपयोग हे जे प्रधानमंत्री मोदी सांगितलं आहे ते सर्वांनी पाळावं असं आमचं आव्हान आहे.
1: माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यावसायिकांना तसंच नागरिकांना परकीय चलनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. परकीय चलनाचा अधिक वापर होत असलेली क्षेत्र पाहून हा वापर कसा कमी करता येईल या दिशेनं प्रयत्न करण्याचं आवाहन वैष्णव यांनी केलं. सरकारच्या 12 वर्षातल्या अपयशांमुळे अशा प्रकारचं आवाहन करावं लागत आहे अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. काय विकत घ्यावं काय घेऊ नये यासारखी जबाबदारी नागरिकांवर टाकून सरकार जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात सध्या 690 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचं परकीय चलन उपलब्ध असल्याचं रिझर्व्ह बँकेनं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवड्याभरात त्यात सुमारे 7.5 अब्ज डॉलरची घट झाली. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातला परकीय चलनाचा साठा 686 अब्ज डॉलर इतका होता. पश्चिम आशियातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारीला देशातला परकीय चलन साठा 728 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. तेव्हापासून त्यात 38 अब्ज डॉलरची घट झाल्याचं दिसतंय.
0: जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरी भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत थोडी मंदी दिसून आली असली तरी अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विकसित भारत जीरामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल.
4: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी, और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: या संदर्भात मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिलेली माहिती आपण आता ऐकली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याच्या ऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाय योजण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जीरामजी कायद्याची

0: आयआयटी मुंबईच्या समोरचं त्यांनी अभिनंदन केलं. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावतीत फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घातखेडा इथल्या तलावात बुडून बहीण आणि भावांसह चौघांचा मृत्यू झाला. तलावात उडी मारल्यावर खोलीचा अंदाज न आल्यानं त्यातली एक मुलगी बुडू लागली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर मुलांनीही पाण्यात उड्या मारल्या असता त्यांचाही बुडून मृत्यू झाला. कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचं सोमनाथ मंदिर ठळक उदाहरण आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. सौराष्ट्रातलं सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे असं ते म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सलग 3 दिवस पडलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्याविषयी अधिक माहिती आमच्या वार्ताहरांकडून.
1: जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या हापूस आंब्याचं उत्पादन यंदा मुळात 15-20% अपेक्षित होतं. त्यात आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना हाताशी येणार असलेले तयार आंबे अक्षरशः धुळीला मिळाल्यामुळे बागायतदारांचं मोठं नुकसान झालं. रातांब्यांसारख्या पिकांचीही वाट लागली. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये महावितरणचे उच्चदाब वाहिनीचे 108 तर लघुदाब वाहिनीचे 235 खांब पडले. त्यामुळे आणि झाडंही कोसळल्यामुळे वीजवाहिन्या तुटून अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणचं सुमारे 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. कर्मचारी दिवस रात्र एक करून युद्ध पातळीवर काम करत असले तरी अनेक ठिकाणी 24 तास उलटून गेल्यानंतरही वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. कारण नुकसानाची व्याप्तीच तेवढी मोठी आहे. या कालावधीत विवाह सोहळ्यांसह अनेक समारंभ पूर्व नियोजित असल्याने संबंधित सर्वांची मोठी तारांबळ उडाली. महामार्गाचं काम अर्धवट असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं, वीज पडून किंवा झाडं कोसळून घरं, गोठे, कुक्कुटपालन केंद्रांचं नुकसान झालं. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: मुंबई विद्यापीठातले सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्नित महाविद्यालयं, स्वायत्त महाविद्यालयं आणि मान्यताप्राप्त संस्थेतल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 26 मे पर्यंत नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मुंबई विद्यापीठाच्या mu.admission.samartha.edu.in या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येतील. LLM सीईटीसाठी अर्ज करायलाही मुंबई विद्यापीठानं 15 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. धरमशाला इथं HPCA मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं मुंबई इंडियन्सवर 2 गडी राखून विजय मिळवला. RCBनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या संघानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 166 धावा केल्या होत्या. बंगळुरू संघानं हे लक्ष 20व्या षटकात 2 गडी राखून पूर्ण केलं. या विजयामुळे RCB आता गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली असून मुंबईच्या प्ले ऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. सध्या मुंबईचा संघ 11 पैकी 8 सामने गमावून 6 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जिरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. अमरावतीमध्ये तलावात बुडून चौघांचा मृत्यू आणि IPL क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यता संपुष्टात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: डूबना अच्छा लगेगा. कथा सुधा.

0: कवितांच्या मैफिली रंगवत असतो. तशीच आज आपल्यासोबत कवितांविषयी गप्पा मारायला आली आहे आपली मैत्रीण अनघा पंडित. वेलकम टू अवर शो अनघा.
1: हॅलो, नमस्कार.
0: अनघा, मी आता जसं म्हणाले की कवी मनाच्या मित्रमैत्रिणींचा हा खास कार्यक्रम आहे आणि तुला सुद्धा कविता करायला फार आवडतात, तर मग सगळ्यात पहिले मला विचारायला आवडेल की तुला कविता कराव्या असं केव्हा वाटलं किंवा तू पहिली कविता केव्हा केलीस?
1: खरं तर शाळेत असल्यापासून कविता लिहायला सुरुवात झाली. माझे बाबा कविता लिहायचे, तर लहानपणापासून मी त्यांना पाहत होते कविता लिहिताना वगैरे, तर त्यांच्याकडून ती गोष्ट माझ्याकडे आली आणि मग मलाही आपसूक कविता लिहायची आवड निर्माण झाली.
0: वा वा वा वा वा. मग आता कवितांचा विषय आलाच आहे, तर मग आज आपल्या श्रोत्यांना पहिली कविता कोणती ऐकवशील?
1: पहिली कविता आहे म्हणजे फार माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे समुद्र. कारण माझं घरही समुद्राच्या जवळ आहे, तर नेहमी समुद्रावर जाणं येणं असतं, त्यामुळे पहिली कविता समुद्रावर सादर करते. कवितेचं शीर्षकच आहे समुद्र. नातं नसलं तरी समुद्र, आणि असलं तरी समुद्र. नातं नसलं तरी समुद्र, आणि असलं तरी समुद्र. आयुष्य रुसलं तरी समुद्र, आणि हसलं तरीही समुद्रच. अडथळ्यातून धडपडलो, धडपडताना भरकटलो. किनारा बनून सावरतो तो सारथी असे समुद्रच. कठीण संघर्ष खोल मनीचा, सुखदुःखाच्या चालित वाटा. त्या वाटेला करण्यासोबत सखा सोबती असे समुद्रच. स्नेहकण वेचावे शिंपल्यापरी, लाटांपरी बेभान होऊनी. चांदण्यात असे धुंद मिसळूनी, साथ द्यावया असे समुद्रच.
0: वा वा वा वा, मस्तच मस्तच. आणि खरंच समुद्राचं आणि आपलं नातं हे खूप वेगळं आहे, कारण काहीही टेन्शन असो, आनंद असो, एकांत हवा आहे, समुद्र हा कायम सखा राहिलेला आहे,
1: सगळं सामावून घेणारा.
0: खरंच खरंच तो जसा अथांग आहे, विशाल आहे, सगळ्या गोष्टी तो पोटात घेत असतो आपल्या. नाही नाही, खरंच खूप खूप छान कविता, खूप सुंदर. आता कवितांचा विषय आहे, तर मग तुझे आवडते कवी किंवा कवयित्री कोण आहेत?
1: माझे आवडते कवी मंगेश पाडगावकर आहेत.
0: वा,
1: त्यांच्या कविता ऐकत आल्या आहेत. त्यानंतर शांता शेळके या सुद्धा फार आवडत्या कवयित्री आहेत.
0: खरंय खरंय.
1: आणि अगदी अलीकडच्या काळातले सांगायचं झालं तर किरण येले यांच्या कविता एक सामाजिक कविता असतात आणि काळजाला हात घालणाऱ्या कविता आहेत त्यांच्या, तर त्यांच्याही कविता फार आवडतात मला.
0: वा वा वा. कवी म्हटल्यानंतर समुद्र तर झालाच, पण कवींचे असे काही ठराविक गोष्टी असतात, त्यातला एक म्हणजे अजून चंद्र.
1: हो,
0: त्यामुळे ह्या चंद्रावर तुझ्याकडे काही कविता आहे की नाही?
1: हो हो, नक्कीच आहे, पण थोडी वेगळ्या अंगाने लिहिली आहे.
0: अच्छा.
1: ने मी मूळची देवगडची आहे, तर गावी कसं निरभ्र आकाश आपल्याला पाहायला मिळतं आणि आकाशातला चंद्र आणि सगळे तारे बघताना म्हणजे एक विलक्षण नजारा असतो. पण ज्यावेळी मी शहरात आले मुंबईला, तर त्यावेळी कधी चंद्र पाहायचा झाला तर तो दिसतच नाही, म्हणजे अगदी बिल्डिंगच्या मागे कुठे लपलाय शोधून काढावा लागतो त्याला. आणि असंच एक दिवस चंद्र पाहत होते आणि तो कुठे दिसेन असा झालेला, बिल्डिंगच्या मागून थोडासा दिसत होता, आणि मग तेव्हा ही मला कविता सुचली, हरवलेला चंद्र. तर कवितेचं शीर्षकच आहे हरवलेला चंद्र. इमारतींच्या झगमगाटात कुठेसा चंद्र जरा हरवलाय का? उंचच उंच इमारतींमुळे थोडासा तो बावरलाय का? तर शहरामध्ये आपण पाहिलं तर विद्युत दिवे जास्त आहेत, चंद्रापेक्षाही जास्त प्रखर तर आजकाल तेच वाटायला लागलेत. तर त्यावरून असं म्हणेन की विद्युत दिव्यांचे कृत्रिम तारे त्यालाही असह्य होत असतील का? मृग विशाखा रोहिणीसह गुरु शुक्रही त्यावर रुसतील का?
0: वा वा.
1: काळ्या कुट्टन अभांगणीचा उजेड त्याला सोसवत असेल का? की दिवे जाऊन पडदा पडायची वाट तोही पाहत असेल का? विद्युत ताऱ्यांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का? हे ताऱ्यांसाठी म्हणते की विद्युत ताऱ्यांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का? की प्रदूषणाची ओढून चादर त्याही असतील झोपल्या का? पाहून विरह चंद्र तारकांचा देवालाही दया येईल का? मग विद्युत प्रवाह करून खंडित मिट्ट अंधार पडेल का? मग जातील दिवे पडेल पडदा नभ शृंगारही येईल परतून. चंद्र मग असा जाईल उजळून अन तारकाही स्वतःस देतील उधळून. चंद्र मग असा जाईल उजळून अन तारकाही स्वतःस देतील उधळून.
0: वा वा वा वा वा. म्हणजे

0: आता अनघा तू सध्या मीडियामध्येच कार्यरत आहेस, तर मग सध्या आणि सोशल मीडियानी सगळीकडेच काय म्हणतात की
1: जग व्यापून
0: घेतलेलं आहे आणि आपलं आता आयुष्यात सगळं सोशल मीडियाशी रिलेटेड झालेलं आहे. जे काही करावं, जिथे जावं, जे काही आहे ते सगळं आपण उठसूट सगळं पोस्ट करत असतो. तर मग अशा सोशल मीडिया बद्दल तुझं कवी मन काय म्हणतंय?
1: सोशल मीडियाचा वापर सध्या एवढा वाढलाय की ते स्टेटस आणि इमोजी मध्येच सगळं बंदिस्त झालंय असं मला तरी वाटतं.
0: आणि त्याच्यात बऱ्याच जण असे रिअल इमोशन्स कुठेतरी मिस आउट होत आहेत की काय असं फील होतं.
1: अगदी अगदी, म्हणजे मनातल्या भावना ज्या आहेत त्या ते इमोजी व्यक्तच करू शकत नाही, ते पुरेसे नाही आहेत त्यासाठी असं वाटतं मला. आणि मग याच भावना व्यक्त करताना मी एक कविता लिहिते की आपण इतके ऑनलाईन झालोय.
0: बर,
1: 5G वेगाने सुसाट पळणारे आपण इतके ऑनलाईन झालोय की भावभावना फक्त इमोजी आणि स्टेटस मध्ये अडकल्यात. पण आभास आणि वास्तवातील ही दरी कधी संपणार? प्रत्यक्षात हस्तांदोलन करण्यास अवघडणारे हात सोशल मीडियावर स्वैर हिंडतात आणि समोर आल्यावर मुके होणारे शब्द फक्त चॅटिंग मधून ओसंडतात. आनंद, दुःख, राग, द्वेष आणि वेदनाही फक्त इमोजी मध्येच बंदिस्त झाल्यात. त्यात खरंच असतो का आपलेपणा की केवळ औपचारिकतेचं माध्यम असतात? ऑनलाईन जगताना जग जवळ आलं म्हणावं तर नात्यांमधील दुरावा प्रचंड वाढला. अन वाढदिवसाचे स्टेटस टाकण्यापुरतंच का केवळ आपलेपणा उरला? मेसेज करणं म्हणजे आठवण आणि ओढ, मेसेज नाही म्हणजे फक्त राग आणि दुरावा. नात्यांमध्ये असणारी ओढ व्यक्त करायला असावा केवळ हा एकमेव पुरावा?
0: वा वा वा.
1: म्हणून सांगते की आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी. आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी, नाहीतर आपल्यानंतर आपल्यासाठी सुद्धा स्टेटसला दिसतील दोन अश्रू ढाळणारे इमोजी.
0: वा वा वा वा. खरंच खूप सुंदर. आणि ही आत्याची काय म्हणता येईल की सत्य परिस्थिती आहे की आपण भयंकर प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी गेलोय, किंवा आपण फार वापरतो आणि सगळ्या गोष्टीचे अपडेट्स आपल्याला टाकायचे असतात आणि त्याच्यातनं कुठेतरी काय म्हणतात तो एक जो रिअलनेस आहे ना एखाद्या घटनेतला किंवा दोन व्यक्तींमधल्या नात्यांमधला भावनांचा जो रिअलनेस आहे ना तो कुठेतरी असं मिस आउट होतोय की काय असं फील होतं.
1: खूप हरवलंय.
0: आता अनघा, इतक्या सुंदर कविता तू सादर केल्यास सगळ्यात सुरेखेत. पण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना आपल्या श्रोत्यांना कोणती कविता ऐकवशील?
1: एक चाफा नावाची कविता आहे. म्हणजे चाफा हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे
0: खरंच.
1: आणि ही कविता केव्हा सुचलेली? तर जे वेगवेगळे डेज साजरे केले जातात तर त्यामध्ये रोज डे होता. तर सगळ्यांच्या स्टेटसला म्हणजे सोशल मीडियावर सगळीकडे गुलाब फुललेले होते आणि त्यावेळी असं झालं की गुलाबापेक्षाही चाफा कुठेतरी जास्त जवळचा वाटतो. आणि मग त्यावेळी सहज ही चाफा विषयावर सुचलेली कविता आहे.
0: वा वा.
1: खरं तर गुलाब आणि चाफा या दोघांमधलं काय म्हणू कंपॅरिझन या पद्धतीने ही कविता आहे.
0: बर.
1: गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का? गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का? सुंदर त्याचं दिसणं केवळ, सुगंध जपण जमेल का?
0: वा वा.
1: दिवस जातील भरभर पुढे, गुलाबही हळूहळू वाळेल. बरं का? दिवस जातील भरभर पुढे, गुलाबही हळूहळू वाळेल. काटे बाळगणाऱ्याला कशी सुगंधी जखम कळेल?
0: वा वा.
1: पण बघा, गुलाबाचं देखणे पण उगाच का नाकारा? गुलाबाचं देखणे पण उगाच नाकारा का? पण तरीही दारासमोर सुगंधी चाफाच हवा. गुलाब काय राहील फोटोत, बनून एखादी आठवण. गुलाब काय

0: फोटोत बनून एखादी आठवण, पण होईल का कधी तो श्वास भरल्या सुगंधाची साठवण, पण होईल का कधी तो श्वास भरल्या सुगंधाची साठवण।
1: वा वा वा वा, सुंदर। तर अनघा, तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख कविता सादर केल्यास त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार।
0: धन्यवाद।

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता संध्याकाळचे 7 वाजतात. प्रादेशिक बातम्या.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
2: नको.
1: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
2: आणखी
1: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
2: आली आहे मोठी.
1: आता जाग बाई.
3: RBI सांगते
1: आर्थिक समजूतदारपणा.

0: अतिमूल्य भरा।
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची। आला पगार, आता नवीन झुमके? नाही, आधी बचत, आधी झुमके। ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री।
2: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की देऊ इंजेक्शन?
3: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा।

आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,313 अंकांची घसरण. रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवर भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार असून महाराष्ट्र त्यासाठी आवश्यक इकोसिस्टीम उभारत आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री CII आयोजित वार्षिक व्यवसाय शिखर परिषद 2026 अंतर्गत झालेल्या व्हिजन फॉर इंडिया @100 परिसंवादात आज ते बोलत होते. भारतात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्र 660 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था असून 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अभूतपूर्व वेगानं गुंतवणूक होत असल्याचं स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर आणि मेट्रो प्रकल्पांमुळे राज्याचा आर्थिक भूगोल बदलत आहे. महाराष्ट्र देशातल्या 60% डेटा सेंटर्सचं केंद्र असून EV, AI, सेमीकंडक्टर्स आणि ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्समध्ये राज्य आघाडीवर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर देशाचं लॉजिस्टिक हब तर गडचिरोली 2032 पर्यंत भारतातील सर्वात मोठा ग्रीन स्टील उत्पादक जिल्हा बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी CII महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी उपस्थित होते. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या

0: त्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण या संदर्भात म्हणाले,
1: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी, और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: देशात पेट्रोलियम पदार्थांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्रिगटाच्या 5व्या बैठकीनंतर अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशात 703 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद रंग सिमेंट आणि घर बांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या आयआयटी मुंबईच्या चमूचं त्यांनी अभिनंदन केलं. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचं सोमनाथ मंदिर हे ठळक उदाहरण आहे असं प्रतिपादन राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. सौराष्ट्रातलं सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक शहरातल्या टीसीएस मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. नाशिकमधल्या टीसीएस कंपनीतल्या प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. शुक्रवारी आयोगानं हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. या प्रकरणातल्या पीडित पॉश समितीचे सदस्य पोलीस आणि इतर संबंधितांशी चर्चा करून आयोगाच्या समितीनं हा अहवाल तयार केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं काटकसरीचं आवाहन तसंच इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स आज 1,313 अंकांनी घसरून 76,015 अंकांवर बंद झाला. निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23,816 अंकांवर बंद झाला. ग्राहक उपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 82 पैशांनी घसरला. त्यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95 रुपये 31 पैसे मोजावे लागत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा सामना होणार आहे. धर्मशाला इथं एचपीसीए मैदानावर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल.

0: दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये यंदापासून दुसरी तिसरी चौथी आणि सहावीचा नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. त्यासाठी बालभारती नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं प्रकाशित करणार आहे. पालकांनी नव्या अभ्यासक्रमाचीच पुस्तकं खरेदी करावीत असं आवाहन बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी केलं आहे. राज्यातल्या चित्रपट उद्योगाला चालना देण्याबरोबरच निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या विविध अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठीच्या प्रोत्साहनपर धोरणाचा अभ्यास करण्यासाठी 3 तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी दिले आहेत. ते आज हिंदी चित्रपट निर्माते आणि निर्मिती संस्थांबरोबर घेतलेल्या बैठकीत बोलत होते. या समितीनं देशातली विविध राज्य तसंच परदेशात चित्रपट उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती अनुदान आणि प्रोत्साहन योजनांचा अभ्यास करून 3 महिन्यात अहवाल सादर करावा असं त्यांनी सांगितलं. यावेळी ज्येष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक निर्मिती संस्थांचे प्रतिनिधी आणि निर्माते उपस्थित होते. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,313 अंकांची घसरण. रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवी लाईट्स, सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. या निकालाशी संबंधित विविध पैलूंवरची चर्चा आजच्या वृत्त विशेष मध्ये आपण करणार आहोत. श्रोते हो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.9% इतका लागला असून निकालाच्या टक्केवारीत कोकण विभागानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात यंदाही मुली मुलांच्या पुढेच आहेत. दुसरीकडे यंदा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली असून मराठी सारख्या महत्वाच्या विषयातली निकालाची टक्केवारीही घसरली आहे. याच अनुषंगानं या निकालाचं तपशीलवार विश्लेषण करताहेत अलिबाग इथल्या कुरुळच्या सुएसओ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील.
1: नुकताच माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रुवारी मार्च 2026 निकाल लागला. या निकालामध्ये राज्याचा निकाल आहे 92.09%. मागील वर्षाप्रमाणे पण कोकण विभागाने याच्या सरशी केलेली आहे 97.62%. आणि छत्रपती संभाजीनगरचा निकाल हा सर्वात कमी आहे 88.41%. गेली अनेक वर्ष आपण बघतो आहोत त्याच्याप्रमाणेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही मुलांपेक्षा जास्त आहे. ती आहे 94.96% आणि मुलांचीही टक्केवारी आहे 89.56%. म्हणजे मुलींचा निकाल हा मुलांपेक्षा 5.40% जास्त आहे. एसएससी बोर्डाने एकूण 64 विषयांची परीक्षा घेतली, त्यापैकी 20 विषयांचा निकाल 100% लागलेला आहे. आता यात जास्त चर्चेचे दोन मुद्दे यावर्षी ठळकपणे पुढे आलेले आहेत. ते म्हणजे मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त असणं, आणि दुसरा आहे तो म्हणजे 10वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा मराठी आहे, म्हणजे प्रथम भाषा म्हणून मराठी घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरलेली आहे. म्हणजे राज्यातून 10वी परीक्षा दिलेल्या 16,15,000

विद्यार्थ्यांपैकी 10,87,000 विद्यार्थ्यांनी मराठी ही प्रथम भाषा घेऊन परीक्षा दिली. त्यापैकी 10,06,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, म्हणजे साधारणपणे 94,000 पेक्षा जास्त विद्यार्थी मराठी या प्रथम भाषेमध्ये अनुत्तीर्ण झालेले आहेत. तर याची काही कारणं नक्कीच सांगता येऊ शकतील. पहिली गोष्ट म्हणजे मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा आहेत त्या शाळांमध्ये मराठी हा विषय घेऊन प्रशिक्षित असलेल्या शिक्षकांची संख्या सध्या कमी आहे. असे शिक्षक नेमणं, या शिक्षकांची नेमणूक विद्यार्थ्यांना

ज्या अनुदानित शाळा आहेत त्या शाळांमध्ये मराठी हा विषय घेऊन प्रशिक्षित असलेल्या शिक्षकांची संख्या सध्या कमी आहे. असे शिक्षक नेमणं, या शिक्षकांची नेमणूक विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवण्यासाठी करणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागणं, त्यांना मराठी भाषेच्या खऱ्या स्वरूपाकडे नेणं हे शक्य नाही. दुसरी एक गोष्ट दिसून येते ते म्हणजे विद्यार्थ्यांचं वाचन कमी झालेलं आहे आणि याचं कारणच मुळात भाषेचं अर्थपूर्ण वाचन करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता कमी झालेली वारंवार दिसून येते आहे. त्यामुळे अगदी प्राथमिक अवस्थेपासून मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेचं अर्थपूर्ण वाचन कसं करावं याचं प्रशिक्षण आधी शिक्षकांना देणं आणि नंतर ते विद्यार्थ्यांना देणं ही गोष्ट अतिशय आवश्यक आहे. तसं पाहिलं तर आता मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका असते ती कृतीपत्रिका असते, म्हणजे त्यात स्वतंत्र अभिव्यक्तीचा भाग असला तरीही त्यासाठी कृतीपत्रिकेमध्ये मुद्दे पुरवलेले असतात. पाठ्यपुस्तकावरचे प्रश्न विचारण्यासाठी समोर पाठ्यपुस्तकातले उतारे दिलेले असतात आणि तरीही विद्यार्थ्यांचं मराठीमध्ये अनुत्तीर्ण होण्याचं प्रमाण इतकं जास्त असेल तर नक्कीच आपण विचार करायला हवा, त्याचं विश्लेषण करायला हवं. आणि मला स्वतःला तरी असं वाटतं की ह्याचं कारण भाषेचं अर्थपूर्ण वाचन मुलांना करता येत नाही हे आहे आणि याची सुरुवात प्राथमिक स्तरावर करायला हवी आहे. दुसरी गोष्ट, मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा आहेत या शाळांमध्ये मुळातच ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी आहे असे विद्यार्थी जाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे विशेषतः मुंबईच्या आसपास किंवा अगदी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इतर प्रांतीय कामगार मजूर यांचं स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात होतं आहे आणि हे अमराठी भाषक विद्यार्थी अनेक ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेताना दिसून येतात. मुळातच या मुलांची मातृभाषा मराठी नसते, त्यामुळे या मुलांना मराठीतून शिक्षण घेणं याच्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी काही विशेष पद्धती वापराव्या लागतात, याचंही प्रशिक्षण शिक्षकांना देणं ही गोष्ट फार आवश्यक आहे. दुसरीकडे जेव्हा आपण उत्तर पत्रिकांमध्ये प्रमाण भाषेचा अट्टहास धरतो तेव्हा हेही लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये अनेक मराठीच्या बोली बोलल्या जातात आणि विद्यार्थ्यांच्या बोलण्यावर लिहिण्यावर त्याचा प्रभाव असतो. एका ठराविक मर्यादेपर्यंत हा प्रभाव लेखी उत्तरांमध्ये सुद्धा मान्य करण्याची थोडीशी लवचिकता शिक्षकांनी आणि परीक्षकांनी ठेवायला हरकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मराठी भाषेमध्ये अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे केवळ शिक्षकांचं अपयश म्हणता येणार नाही किंवा केवळ विद्यार्थ्यांचं अपयश म्हणता येणार नाही. येत्या 10वीच्या निकालामध्ये अनेक वेळा असं दिसून येतं की गणित या विषयामध्येही निकाल कमी लागतो किंवा तो विषय विद्यार्थ्यांना अवघड वाटतो. याचंही कारण बऱ्याच वेळा मला विद्यार्थ्यांच्या प्राथमिक स्तरावरचं जे गणिताचं शिक्षण असतं त्याच्यात आहे असं मला वाटतं. कारण गणित हा संकल्पना आधारित विषय असतो. प्राथमिक स्तरावर या संकल्पना जर का स्पष्ट झाल्या नाही तर विद्यार्थ्यांना पुढे गणिताची नावड निर्माण होते किंवा तो विषय अवघड वाटायला लागतो आणि त्याचं प्रतिबिंब बहुतेक वेळा 10वीच्या निकालामध्ये दिसून येतं. तर याच्यासाठी सुद्धा पुन्हा हेच आवश्यक आहे की सुरुवातीच्या काळापासून गणिताचं शिकवणं हे घोकंपट्टी न करता ते संकल्पना आधारित असलं पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनाही योग्य प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. जर ह्या संकल्पना वेळच्या वेळी विद्यार्थ्यांना स्पष्ट होत गेल्या तर गणिताविषयीची भीती कमी होते. गणित हा एक आवडणारा विषय किंवा गणितातली जी काय गंमत असते आकड्यांची ती विद्यार्थ्यांना कळू शकते. त्यामुळे गणिताचा किंवा कुठल्याही विषयाचा अभ्यास हा अचानक 10वीत होतो किंवा त्याचं आकलन अचानक मुलं 10वीत करतील असं नसतं. प्रत्येकाची एक प्राथमिक स्तरापासून आवड आणि संकल्पना स्पष्ट करणं हे झालं पाहिजे. हे झालं तर गणितासारख्या विषयाचा सुद्धा निकाल नक्की उंचावेल. विज्ञान विषयाच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. विज्ञान विषयासाठी शाळांमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा असणं ही गोष्ट खरं तर फार महत्वाची आहे. अनेक ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये
शाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध नसते. याबाबतही काही गांभीर्याने विचार करणं ही गोष्ट फारच महत्वाची आहे, कारण विज्ञान हा शेवटी प्रात्यक्षिक आधारित विषय आहे. जेव्हा विद्यार्थी प्रात्यक्षिक करून पाहतात

0: हा विज्ञानातल्या अनेक संकल्पना नकळतपणे अगदी त्यांच्या मनामध्ये स्पष्ट होत जातात, घट्ट रुजल्या जातात. त्यामुळे याचाही विचार आपण करायला हवा. अचानक निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल कसा कमी लागला, ते कसे नापास होत आहेत, आणि मग ते एकतर्फी खापर विद्यार्थ्यांवर किंवा शिक्षकांवर खोडून काही उपयोग आहे असं मला खरंच वाटत नाही. तर ही आपल्या पूर्ण शिक्षण व्यवस्थेची आणि समाज व्यवस्थेची जबाबदारी आहे. दुसरा एक मुद्दा यावेळेस चर्चेत आला, तो म्हणजे एकूण गुणांमध्ये 100% गुण मिळवणारे विद्यार्थी त्यांचं प्रमाण यावर्षी कमी झालेलं आहे. म्हणजे मागील वर्षी 100% गुण मिळवणारे विद्यार्थी होते 211 आणि यावर्षी हे विद्यार्थी झालेले आहेत 179. काही ठिकाणी असं म्हटलं जातंय की हा SSC बोर्डाच्या कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम आहे का, पण एक शिक्षक म्हणून माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की 100% गुण मिळवणारे विद्यार्थी हे पूर्णपणे कॉपी करून पास होणारे किंवा कॉपी करून एवढे गुण मिळवणारे असण्याची शक्यता फार कमी असते. हे विद्यार्थी त्यांचं स्वतःचं जी काही प्रतिभा असते, त्यांची मेहनत असते, त्या आधारे एवढे गुण मिळवत असतात. आणि कुठलाही निकाल कुठल्याही विषयाचा असो किंवा एकूण निकाल, मागच्या वर्षी इतकाच यावर्षीही तो असेल, निकालातली या पद्धतीचा चढ उतार होणं हे काही फार चिंतेचा किंवा काळजीचा विषय मला वाटत नाही. बऱ्याच वेळा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कला क्रीडा या विषयांचे अतिरिक्त गुण मिळालेले विद्यार्थीही असतात. काही वेळा या विद्यार्थ्यांचे गुण वेळेवर भरले जात नाहीत किंवा इतर काही अडचणी येतात, असंही होऊ शकतं. त्यामुळे 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटणं हा मला काही फार विशेष चिंतेचा किंवा काळजीचा विषय वाटत नाही.
1: श्रोते हो, 10वीचा निकाल महाविद्यालयीन शिक्षणाच्या नव्या वाटचालीचा प्रारंभच असतो. निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांसमोर कला, वाणिज्य, विज्ञान किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम अशा विविध शाखांची दालनं खुली झाली आहेत. अनेकदा टक्क्यांच्या स्पर्धेत किंवा इतरांच्या दबावात चुकीची विद्याशाखा निवडली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपली आवड, स्वतःची क्षमता आणि भविष्यातली संधी यांचा ताळमेळ घालून याबाबतचा निर्णय कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करताहेत राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तसंच राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले.
2: इयत्ता 10वीची परीक्षा प्रत्येकाच्या जीवनातील एक टर्निंग पॉइंट असतो. याचं कारण असं की 10वीपर्यंतचं शिक्षण हे सर्वसाधारण प्रत्येक विद्यार्थ्याचं दिलेले सगळे विषय घेऊन शिकून पूर्ण करणं हे गरजेचं असतं. इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर मात्र कला शाखा, विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा, त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये बदलत असलेल्या व्यवसाय शिक्षणाशी निगडीत अनेक प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करायची असते. हे करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे आवड, क्षमता आणि संधी या तीनही गोष्टीचा योग्य विचार करून त्या विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याची दिशा निश्चित करणं. आपल्याला स्वतःला कोणत्या गोष्टीची नक्की आवड आहे, कशामध्ये काम करण्यासंदर्भामध्ये आपल्याला आत्मविश्वास आहे, त्याचा विचार करून त्याने आपलं पुढचं क्षेत्र निवडणं गरजेचं आहे आणि त्या क्षेत्राशी निगडीत शाखा निवडणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर अनेकांच्या मनामध्ये भविष्यकालीन काही चित्र स्पष्ट नसतात, त्यामुळं आपल्या कुटुंबातील कोणीतरी त्या विषयामध्ये शिकत आहे, त्या शाखेमध्ये शिकत आहे, म्हणून त्याच्याकडे जाण्याची प्रवृत्ती दिसते. परंतु आजकाल तशी परिस्थिती राहिली नाही. भविष्यामध्ये काय करायचं आहे या संदर्भामध्ये आपणच योग्य तो निर्णय घेऊन करिअर गायडन्स संदर्भामध्ये माहिती घेणं गरजेचं आहे. त्या करिअर गायडन्सच्या माहितीच्या आधारे आपल्याला आपलं भविष्य काय असेल हे आजच स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं पहिलं पाऊल म्हणजे योग्य त्या शाखेची निवड करणं आणि योग्य त्या शाखेमध्ये आवश्यक ती शैक्षणिक पात्रता पूर्ण करून नंतर आपल्या जीवनाला आकार देणं. त्यामुळेच इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर योग्य त्या विश्वासू सहकाऱ्यांशी चर्चा करा, तंत्रज्ञानाचा वापर करा आणि आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करण्यासाठी योग्य तो निर्णय घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, 10वीच्या निकालानंतर एकीकडे लाखो विद्यार्थी यशाचा आनंद साजरा करत आहेत तर दुसरीकडे काही विद्यार्थ्यांच्या वाट्याला अपयशही आलं आहे. मात्र एखाद्या परीक्षेतलं अपयश म्हणजे आयुष्याची अंतिम कसोटी नसतेच. अपयशानं खचून न जाता आपल्या चुकांमधून शिकून पुन्हा जिद्दीनं उभं राहणं हा पर्याय प्रत्येकाला असतोच. त्या दृष्टीनंच अधिक मार्गदर्शन करताहेत राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले.
2: माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच इयत्ता 10वीची परीक्षा, या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही

0: त्यामुळे आपल्याला अपेक्षित असलेलं यश मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याची कारणं अनेक असू शकतात, परंतु इयत्ता 10वी अनुत्तीर्ण झाला म्हणजे संपूर्ण आयुष्य संपलं असं काहीच नाही. कोणताही एखादा विषय किंवा एकापेक्षा जास्त विषय अनुत्तीर्ण झालेले असाल तर 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी असते. त्या संधीचा नक्कीच लाभ घ्या. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, गुणदान योजना, विविध विषयाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या सवलतीच्या योजना याचा नीट विचार करा आणि त्या दृष्टीनं प्रश्नपत्रिकांचा सराव करणं, आपल्याला ज्या विषयातील मूलभूत संकल्पना समजल्या नाहीत त्या संकल्पना योग्य त्या पद्धतीनं समजून घेणं आणि त्याच्या आधारे पुनर्परीक्षेला सामोरं जाणं हा अतिशय उत्तम मार्ग आपल्या समोर आहे. त्यामुळे अपयशाने खचून न जाता पुन्हा एकदा आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जा, परीक्षेचं तंत्र समजून घ्या आणि आलेलं अपयश सहजासहजी पुसून पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या पुढील वाटचालीला सुरुवात करा.
1: श्रोते हो, या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं आकाशवाणीतर्फे अभिनंदन आणि जे विद्यार्थी यंदा मागे राहिले आहेत त्यांना पुढच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा. श्रोते हो, आपला वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन नंदिनी मथुरे.
2: श्रोते हो नमस्कार. 103.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. आता प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर. शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. मंडळी, आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 21 वैशाख, शके 1948, दिनांक 11 मे 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, त्यास वाचवण्याचा करा प्रयत्न. सुविचार पुन्हा एकदा. पाणी आहे निसर्गाचं अनमोल रत्न, त्यास वाचवण्याचा करा प्रयत्न. हा होता आजचा सुविचार. मंडळी, कार्यक्रमात यानंतर आत्मनिर्भर शेतकरी या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत मुक्काम पोस्ट वडोली विकेश्वर उमरज तालुका कराड जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी करण शेडगे यांची वर्षभरासाठी फुलशेतीचं नियोजन याविषयी श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
3: शेतकरी बंधूंना नमस्कार. आमची शेती आमचा परिसर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंना, सध्या शेतीमध्ये मुख्य पिकाबरोबरच फुलशेती ही सुद्धा बरेचसे शेतकरी आपल्याकडे करतात. सध्या बाजारपेठेमध्ये फुलांची प्रचंड मागणी आहे आणि लग्न सराई म्हणा किंवा आता वेगळे जे कार्यक्रम असतात त्याला फुलांची सजावट केली जाते, त्याचप्रमाणे रोज सुद्धा फुलांची मागणी ही भरपूर आहे. त्यामुळे फुलांची लागवड त्यातल्या त्यात झेंडू शेवंती याच्यासारखी लागवड आपल्याकडे बरेच शेतकरी करतात आणि यशस्वी होतात. आपल्याकडे सुद्धा आज मुलाखतीला उमरज जवळच्या वडोली बिकेश्वर इथले आत्मनिर्भर तरुण शेतकरी आलेले आहेत करण शेडगे. त्यांनी 2014 पासून फुलशेतीची सुरुवात केली. त्यांनी शेवंती आणि झेंडू याच्यासारखं उत्पादन चांगल्या पद्धतीनं घेतलेलं आहे, आधुनिक पद्धतीनं घेतलंय, शास्त्रीय दृष्टिकोनातनं घेतलंय, त्यामुळे उत्पादन हे चांगल्या पद्धतीचं आहे. बऱ्याचसा अभ्यास करून त्यांनीही त्यांची फुलशेती फुलवलेली आहे. कशा पद्धतीनं ही फुलशेती करतायत हे जाणून घेणार आहोत आपण. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत.
4: नमस्कार.
3: सर, तुमची फुलशेती तुम्ही 2014 पासून करायला सुरुवात केली, त्याच्या आधी तुमच्या शेतीची परिस्थिती कशी होती आणि तुम्ही फुलशेतीकडे मुख्यत्वे कसं वळालात?
4: पहिली पारंपरिक शेती होती. टोमॅटो 2000 साली पासूनच आहे आपला. ऊस, टोमॅटो, फ्लावर, काकडी, भाजीपाला तो 2000 साली पासून चालू आहे आपला. त्यानंतर आपण हंगामी पिकं चालू केली, त्यामध्ये आपण झेंडू, शेवंती यासारखी पिके निवडली. त्या जोडीला भाजीपाल्याची पण पिके होती. त्यातल्या त्यात फुलशेतीला जास्त मागणी असल्यामुळे, फुलांचा बाजार मार्केटमध्ये चांगला असल्यामुळे, मागणी वाढल्यामुळे आम्ही फुलशेतीला 2014 पासून सुरुवात केली.
3: बरं, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला शेती व्यवसायात प्रवेश केला तेव्हापासून तुम्ही फुलशेतीच निवडली. मग ही फुलशेती निवडण्यामागचं कारण काय होतं आणि त्याच्या आधी तुम्ही काही थोडासा बाजारपेठेचा अभ्यास किंवा काही अभ्यास दौरे केले होते ह्या फुलशेती सुरू करायच्या आधी?
4: फुलशेती सुरू करायच्या अगोदर हायटेक रोपवाटिका तुंग महाराष्ट्र शासन कृषी अधिकारी

0: कराड यांच्या मार्गदर्शनाने आम्ही माहिती घेऊन सुरुवात केली.
1: थोडस मार्गदर्शन घेतलं होतं. मग काही प्लॉट वगैरे बघितले होते असे फुलशेतीचे?
0: नर्सरीमध्ये जाऊन डेमो प्लॉट बघून, काही शेतकऱ्यांच्याकडे जाऊन व्हरायटी हंगामातील पिके जाऊन बघून येऊन सुरुवात केली.
1: बर, आता कुठलंही आपण सुरुवात करायची म्हटल्यावर त्याच्यात अडचणी असतातच. सुरुवातीला काही अडचणी जाणवल्या याच्यामध्ये?
0: अडचणी म्हणजे ऍव्हरेज पहिल्यांदा कमी राहायला लागलं, नंतर ऍव्हरेज थोडं वाढत आता चांगलं.
1: आता चांगलं म्हणजे थोडं थोडं त्यामधनं अनुभव येत गेला आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही त्या अडचणी सोडवत गेला आणि तुम्ही ही फुलशेती सुरू केली. मग आता वर्षभरासाठी जेव्हा आपण फुलशेतीचं नियोजन करतो तेव्हा या झेंडू किंवा शेवंतीची लागवड कोणत्या कालावधीत करतात? वर्षभरात केव्हा केव्हा याची लागवड केली जाते?
0: लागवड जानेवारीमध्ये शाळू दिवस असतात, त्यामध्ये आपण बागेश्रीवाड म्हणून निवडतो.
1: बर,
0: गणपती दसरा दिवाळीला ह्यावेळेस सेंट वाईट म्हणून व्हरायटी निवडतो. सेंट वाईट 6 महिने चालते, बागेश्री 6 महिने, असं 1 वर्ष कंटिन्युअस शेवंती ही पीक आपण रुटीन मध्ये.
1: म्हणजे वर्षभर आपल्याकडे फुलशेती असते आणि फुलाच्या विक्रीतून आपल्याला उत्पन्न मिळू शकतं जर आपण योग्य नियोजन केलं तर. मग आता हे नियोजन करताना कशा पद्धतीने करता, शेवंती म्हणा किंवा झेंडू म्हणा?
0: शेवंती वर्षातून 2 हंगाम करतो.
1: बर,
0: झेंडू दिवाळीला, गणपतीला आणि पाडव्याला, असं झेंडूचे 3 हंगाम, शेवंतीचे 2 हंगाम.
1: बर, त्याची पेरणी किंवा लागवड केव्हापासून करता?
0: शेवंतीची लागवड करायची झालं तर जानेवारीच्या 1 तारखेला.
1: बर,
0: एकरी 125 बल लावून, शाळू दिवसात सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे 125 बल लावून कृत्रिम प्रकाश देऊन बाग चांगली डेव्हलप करतो. पाडव्याला ती बाग चालू होती, पाडव्यापासून सरासरी जून एंडिंग पर्यंत ती बाग चालते. आणि सेंट व्हाईट म्हणून वराटे ती 20 मेला लागण करतो, 20 मे ते जुलै एंडिंगला चालू होते. जुलै एंडिंग गणपती दसरा दिवाळी आणि मार्गशीर्ष सेंट व्हाईट चालते.
1: बर, म्हणजे अशा प्रकारचे वर्षातले सगळे सण वार त्यातनं कव्हर होतात की ज्यावेळेला तुमच्याकडे फुलांचं उत्पादन येतं. मग आता हे ज्या वेळेला तुम्ही फुलशेतीची लागवड करायच्या आधी जमिनीची मशागत वगैरे कशा पद्धतीने केली जाते?
0: जमिनीची मशागत म्हणलं तर नांगरट, सरी, रोटर, नंतर आपले शेणखत असेल, कोंबडी खत, गांडूळ खत.
1: बर,
0: सरीवर टाकून रस्त्याच्या जोडीला थोडा रासायनिक डोस देऊन मल्चिंग, ठिबक देऊन मग रोप लागवड करतो. रोप 5x1.5 अंतरावर लागवड करतो आपण.
1: बर, आता ही रोपं जी आहेत ती नर्सरीमधून आणायला लागतात, ती रोपं जी आपण आणतो त्या लागवडीच्या दरम्यान कशा पद्धतीने ही सगळी काळजी घेतली जाते?
0: पाणी अगोदर 2 दिवस चालू असते.
1: बर,
0: पाणी लाग व्यवस्थित
1: म्हणजे ओलावा जमिनीमध्ये असतो.
0: जमिनीमध्ये ओलावा झाल्यानंतर आपण त्याची लागण करण्यास सुरुवात करतो.
1: बर, मग साधारण अंतर किती ठेवता त्यामध्ये?
0: सरीमधील अंतर 5 फूट आणि रोपांमधील अंतर 1.5 फूट असं अंतर आपण ठेवतो शेवंती पिकासाठी.
1: बर, आणि हे अंतर ठेवल्याचा फायदा काय होतो?
0: ह्या अंतरामुळे रोप 5x1.5 वर रोप रोग प्रतिकारक्षम म्हणजे हवा खेळती राहते आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
1: बर,
0: ह्या अंतर पहिले 4 फुटावर पण लावत होतो, 4x1.5 वर, नंतर अंतर वाढवत 4.5x1.5 केलं, आता 5x1.5 वर रोप लागवड करतो.
1: बर, मग आता हे अंतर वाढवत नेलेल्याचा फायदा कसा झाला, म्हणजे का तुम्ही ते अंतर वाढवत नेलं?
0: किडींचा प्रादुर्भाव जवळ असला तर भुरीचा अटॅक जास्त असतोय. रोप जवळजवळ लागवड झाली, दमट वातावरण झालं तर भुरीचा, करप्याचा अटॅक जास्त होतो, त्यामुळे अंतर आपण ठेवतो.
1: म्हणजे थोडं जरी अंतर वाढवलं तरी हा प्रादुर्भाव कमी होतो, म्हणजे त्याच्यावर आपल्याला नियंत्रण करता येतं. म्हणूनच हे लागवडीच्या वेळेचं अंतर खूप महत्वाचं आहे. आता ज्या वेळेला रोपं वाढीला लागतात त्यावेळेला वाढीच्या अवस्थेमध्ये त्याची काळजी घेणं महत्वाचं आहे. सुरुवातीला ज्या वेळेला आपण रोपाची लागण केली त्यावेळेला खतांचे डोस कशा पद्धतीने दिले जातात किंवा पाण्याचे व्यवस्थापन कसं केलं जातं?
0: सुरुवातीला आपण पहिल्यांदा पाणी जमिनीमधील ओलावा बघून थोडे थोडे डेली 1 तास 2 तास असं देतो, टेम्परेचर हंगाम बघून. आणि नंतर एनपीकेचा डोस व्यवस्थित, झाड डेव्हलप कशा प्रकारे होते ते बघत आपण त्यावर नियंत्रण मिळवतो.
1: साधारण किती दिवसांचा कालावधी असतो खतांचे डोस द्यायसाठी?
0: पहिला डोस झाल्यानंतर ठिबकद्वारे ड्रेंचिंग असेल तर 4 दिवसानंतर स्प्रे, रोग चेक करून, किडींचा प्रादुर्भाव चेक करून स्प्रे आपण देतो.
1: सुरुवातीचा डोस किती दिवसांनी दिला जातो?
0: सुरुवातीचा डोस 5 ते 6 दिवसांनी आपण सुरुवातीचा

0: देतो, नंतर पहिली स्प्रे आपण 10व्या दिवशी
1: फवारणी,
0: हा बघत किडींचं कोणत्या प्रकारची कीड आहे बघत आपण फवारणी ठेवतो.
1: मग आता ही फवारणी करताना रासायनिक खतांचाच वापर करता का सेंद्रिय खतांचा पण वापर करता?
0: बायोस्टिम्युलंट काय वापर करतो, जैविक करतो, रासायनिक करतो, सर्व प्रकारच्या खतांचा वापर करतो
1: संतुलित पद्धतीने. मग आता जैविक खतं तुम्ही जे वापरता त्यामध्ये कोणकोणती खतं वापरता?
0: आपले बॅक्टेरियल असतील एनपीके जे ऍज अ फॉस्फो, बायोटिन, बायो परफेक्ट म्हणून आहे, बायोस्टिम्युलंट काय खत आहेत
1: बर
0: स्प्रे ते आपण करतो
1: बर, आणि ते त्या वेळेप्रमाणे देते. याचं काही नियोजन वगैरे काही आहे तुमचं? वेळापत्रक कसं ठरलेलं आहे?
0: वेळापत्रक पिकांची वाढ बघतच सगळं सर्व करत राहतो.
1: बर बर बर. मग आता ज्यावेळेला वाढीच्या अवस्थेला लागतात किंवा मोठी होतात त्यावेळेला काही कीड रोगांचा प्रादुर्भाव याच्यावर होतो का, आणि त्याच्यासाठी नियंत्रण कशा पद्धतीनं करता?
0: मोठ्या झाल्यानंतर मवा असेल, थ्रिप्स, कीड,
1: हो
0: चिलटांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्या प्रकारे स्प्रेद्वारे ट्रॅप, सोलर ट्रॅप, गब्बर ट्रॅपद्वारे आपण त्या किडींचा प्रादुर्भाव थांबवू शकतो.
1: म्हणजे मग त्या प्रकाश सापळ्यांचं तुम्ही नियोजन केलं?
0: चिकट सापळे आणि
1: प्रकाश सापळे,
0: सौर,
1: म्हणजे ते सगळे प्रकाश सापळे जे आहेत ते सौर ऊर्जेवर आहे.
0: सौर ऊर्जेवरचे सापळे.
1: बर. मग आता ज्या वेळेला तुम्ही कृत्रिम प्रकाश वापरला फुलांच्या वाढीसाठी त्यावेळेला उत्पादनात कसा फरक पडला?
0: जर बल असणारे शेवंती, पहिल्यांदा झाड पूर्ण डेव्हलप झालं जिथं बल नसणाऱ्या शेवंतीला लवकर कळी येऊन फ्लॉवरिंग स्टेज येऊन फुल लवकर चालू झाली आणि प्लॉट लवकर सुद्धा संपतो.
1: बर.
0: आणि कृत्रिम प्रकाश देऊन आपण बलावरची शेवंती केली तर त्या शेवंतीला फ्लॉवरिंग पण चांगले येते, कळी लेट 2 महिन्यानंतर टाकून झाड डेव्हलप होते आणि नंतर चालू होते असं.
1: बर. चांगलं. पण आता हे केव्हा तंत्रज्ञानी माहिती झालं आणि कशा पद्धतीनं त्याचा वापर केला आणि त्याला काही भांडवल किंवा काही त्याला खर्च आला का?
0: सुरुवातीला आपण पारंपरिक ह्याच्यावर शेवंती करत होतो विदाउट बलवरती. नंतर 2017-18 नंतर आपण बल चालू केले.
1: बर.
0: एकरी 125 बल लावून.
1: बर.
0: रात्रीचा कृत्रिम प्रकाश देऊन झाडाला चांगलं डेव्हलप केले आणि एव्हरेज 3 ते 4 टनाने एक्स्ट्रा आपल्याला वाढलं.
1: पण मग त्याचा विजेचा खर्च वगैरे कशा पद्धतीने म्हणजे परवडण्यासारखा आहे का?
0: त्या बलांना 9 वॅटच्या 8 एम्पियर पेक्षा कमी लाईट लागते.
1: बर.
0: त्यामुळे रात्रीचं काही 4 युनिट लाईट जायची, 125 जरी बल असली तरी. त्यामुळे ते काय नाही, एक शाळू दिवस जोपर्यंत आहेत नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्या शाळू दिवसात झाडांची वाढ होत नाही, त्या दिवसात फक्त शाळू दिवस संपल्यानंतर ते बल बंद करतो आपण.
1: बर. म्हणजे हवामानातलं जर उष्णतेचं प्रमाण जर कमी असलं किंवा थंडीच्या वेळेला ह्याचा वापर करणं खूप महत्वाचं आहे कारण त्याच्यावर ते उत्पादन किंवा त्याची वाढ अवलंबून आहे.
0: बर.
1: आणि त्याच्यानंतर तुम्ही जानेवारीपासून बंद करा. बर. आता साधारण या शेवंतीमध्ये तुम्ही भाग्यश्री व्हरायटी आणि सेंट व्हाईट अशा 2 व्हरायटी केल्या आहेत आणि झेंडूमध्ये कुठल्या केल्यात मग?
0: झेंडूमध्ये कलकत्ता, अष्टगंधा, बंगाल ऑरेंज, अंबर.
1: बर.
0: यासारख्या चांगल्या चांगल्या कंपन्यांचा लागण केली.
1: बर. मग आता तुमचं शेवंतीचा प्लॉट आणि झेंडूचा प्लॉट हे वेगवेगळे आहेत का एकत्र?
0: हे वेगवेगळे.
1: मग आता या व्हरायटीची लागवड जी आहे तुम्ही म्हणताय जानेवारीमध्ये तुम्ही भाग्यश्रीची करता?
0: भाग्यश्री करतो आणि 20 मेच्या दरम्यान सेंट व्हाईट करतो.
1: त्यावेळेला ते करण्याचे काय उद्देश आहे?
0: जानेवारीमध्ये भाग्यश्री करतो ते फुल वजन नसते त्या फुलाला.
1: बर.
0: आणि ते पाडव्यानंतर चालू होते. ते उन्हाळी पीक आहे, ते उन्हाळ्यात जून 10 तारखेपर्यंत संपते. आणि सेंट व्हाईट आहे ते कळ्यांचा काउंट त्याला भरपूर आहे.
1: बर.
0: त्याला प्रोडक्शन थोडं जास्त आहे आणि ते पावसाळ्यात चांगलं चालते.
1: बरोबर. आता तुम्ही म्हणला की मल्चिंग सुद्धा केलेला आहे, मग या मल्चिंगचा फायदा कसा होतो?
0: पाण्याचं बाष्पभवन कमी होते मल्चिंगमुळे, खतांचा रास कमी होते, खत पिकाला लागते त्यामुळे हा मल्चिंगचा आपल्याला फायदा होतो
1: आणि तणाचा पण
0: नियंत्रण
1: होऊ शकतं. आता ज्या वेळेला आपण हे फुलांची लागवड करून बहराला आले किंवा कळ्यांचा बहार वगैरे होतो किंवा फुलांचा बहार ज्या वेळेला येतो पूर्णपणे काढणीला येतं हे पीक फुलाचं, तर पहिली तोडणी केव्हा केली जाते?
0: 90 ते 100 दिवसानंतर पहिली तोडणी येते. त्यानंतर आठवड्याला 1 तोडा असं

0: महिन्याचे 4 तोडे होतात.
1: मग ते कशा पद्धतीने केलं जातं, काय काळजी घेतली जाते? कारण फूल तसं म्हणलं तर नाजूक आहे, आपल्याला विक्री चांगल्या पद्धतीने करायची.
0: तोडणी सकाळी 11 आत किंवा संध्याकाळी तोडणी केली जाते आणि तोडणीच्या अगोदर पिकाला न्यूट्रिएंट स्प्रे देणं गरजेचं आहे.
1: ते का बरं देणं गरजेचं आहे?
0: फुलाची साईज, वजन, शायनिंग, तकाकी आणि मार्केटमध्ये जास्त 2-3 दिवस टिकण्यासाठी आपल्याला खत नियोजन किंवा स्प्रे नियोजन करावं लागतं.
1: बर, मग ते प्रत्येक तोड्याच्या वेळेला करायला लागतं?
0: कीड बघून स्प्रे करावं लागतात आणि खत एनपीके, फुलांची साईज, झाडाची कॅनोपी चेक करत आपल्याला एनपीके डोस द्यायला लागते.
1: बर, आणि मग असे किती तोडे होतात? 4 होतात महिन्यात?
0: महिन्याचे 4-5 तोडे होत आहेत. 4 महिने पीक चालते.
1: बर,
0: सरासरी 25 तोडे होत आहेत.
1: होतात. आणि प्रत्येक तोड्याला किती साधारण माल निघतो? मग
0: प्रत्येक तोड्याला पहिल्यांदा 200 kg, 500 kg, 500 kg,
1: बर,
0: 1 टन, 1200-1300, 1.5 टनापर्यंत एकरी माल निघतोय त्याचा.
1: बर, सगळं व्यापाऱ्यांनाच देताय विक्री?
0: मुंबई, दादर मार्केट, पुणे मार्केट,
1: बर,
0: गुलटेकडी, हैदराबाद, असे 3 बाजारपेठ आहेत.
1: बर, मग ते व्यापारी व्यापाऱ्यांच्या पर्यंत पोहोचवता का व्यापारी येऊन घेऊन जातो?
0: व्यापाऱ्यांच्या पर्यंत पोहोचवतो.
1: बर,
0: काय गाड्या आहेत ट्रान्सपोर्टच्या, त्यांच्या मार्फत मार्केटला पोहोचवतो.
1: बर, आता हे वाहतुकीमध्ये काही त्याला नुकसान होऊ नये किंवा याच्यासाठी पॅकिंग पण चांगलं करणं महत्वाचं आहे, कशा पद्धतीनं करताय पॅकिंग?
0: पॅकिंग आपलं कॅरेट मधून जाते.
1: बरोबर,
0: पेपर चारी साईडला कॅरेट मधून जाते.
1: साधा पेपर लावायचा?
0: साधा पेपर टाकून चारी साईडला पेपर टाकून त्यामधून ट्रान्सपोर्टिंग जाते.
1: एका कॅरेटमध्ये किती साधारण फुलं?
0: एका कॅरेटमध्ये 10 किलो फुलं बसतात.
1: बर, आणि ते वाहतुकी दरम्यान म्हणजे
0: व्यवस्थित जातात.
1: आणि तुम्ही ते स्प्रे वगैरे मारल्यामुळे 2 दिवस टिकतात?
0: 2-4 दिवस पुढे टिकतात.
1: बर बर बर बर. आता हे सगळा तोडा झाल्यानंतर, पूर्ण तोडणी झाली, त्याच्यानंतरचं व्यवस्थापन कसं होतं?
0: झेंडूचं पीक काढल्यानंतर जमिनीमध्ये त्याचं खत नियंत्रण खत केल्यानंतर त्यापासून पुढच्या पिकाला येणारा निमेटोड सारखा किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
1: मग ते पूर्णपणे एकटून काढून गाडलं जातं का कुट्टी करून वगैरे कशा पद्धतीने?
0: पूर्णपणे त्यावर ट्रॅक्टरच्या साह्याने, रोटावेटरच्या साह्याने आपण
1: ते पूर्णपणे गाडून टाकता. आणि त्याच्यावर काही मग बाकीचं खत होण्यासाठी म्हणून काही टाकता?
0: त्या कुजवण्यासाठी आपले डिकम्पोजर यांसारखे खते वापरून ते आपण चांगली रानाची मेहनत करून ते कंपोस्टिंग करून टाकतो.
1: बर, म्हणजे ते रान पुढच्या पिकासाठी तयार होतं. मग तिथं परत तुम्ही झेंडूच घेता का आणखी दुसऱ्या कुठल्या पिकांची लागवड करता?
0: तिथं हंगाम बघून पुढचे पीक
1: निवडता. एकूण क्षेत्र किती आहे तुमचं एरवी शेतीचं आणि ह्या फुलशेतीचं?
0: फुलशेतीचं क्षेत्र 2.5-3 एकर आहे.
1: बर,
0: ऊस शेती 7-8 एकर आहे.
1: बर,
0: टोमॅटो शेती काय, काकडी, फ्लावर शेती, अजून टोटल क्षेत्र आपलं 12-13 एकर आहे.
1: बर, आता ही बाकीची पण तुम्ही शेती करताय, बाकीची पण पिकं घेताय, पण फुलशेतीमधनं मिळणारं उत्पादन आणि इतर याच्यामधनं मिळणारं उत्पादन याच्यामध्ये कुठलं फायदेशीर आहे?
0: फुलशेतीला खर्च कमी, मार्केटमध्ये मागणी जास्त आहे आणि किडींचा प्रादुर्भाव कमी, वातावरणाशी काय वातावरणाची काय
1: म्हणजे तसा फार फरक पडत
0: नाही
1: हवामान बदलाचा,
0: त्यामुळं उत्पन्न चांगलं मिळतंय. दर मागणी जास्त असल्यामुळे काय तोडणी
1: केली जाते. साधारण नफा तोट्याचं आपण गणित मांडलं या फुलशेतीच्या याच्या पिकाचं, तर कशा पद्धतीनं म्हणजे नफा किंवा तोटा किंवा एकंदर भांडवली खर्च आणि त्याच्यातून मिळणारा फायदा हे गणित कशा पद्धतीनं जुळते?
0: एकरी आपण 6000 रोप लावतो. एक झाड आपल्याला 2 किलो फुल देते शेवंती.
1: बर,
0: सरासरी चांगला रेट 80-100 असतो. कमीत कमी 50-60 रुपये.
1: बर,
0: चांगला 10 टन एकरी अवरेज मिळाल्यानंतर आपल्याला 7-8 लाख रुपये नफा होऊ शकतो.
1: बर,
0: खर्च त्याला 2 लाख रुपये. 6 महिन्याचं पीक आहे.
1: 6 महिन्यामध्ये 4-5 लाखाचा नफा, निव्वळ नफा मिळू शकतो. आणि याच्यामध्ये मेहनत पण तशी म्हटलं तर कमी आहे.
0: मेहनत कमी आणि रोग किडींचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे करायला काय हरकत.
1: जे उत्पादन खर्च हा कमी आहे त्या मानाने उत्पन्न हे चांगल्या पद्धतीचं आहे. आता हमी भाव मिळतो का या ह्याला शेवंती पिकाला?
0: हमी भाव सण कार्यक्रम, गुढीपाडवा, त्यानंतर मे पर्यंत

0: लग्नाचे हे
1: सीझन असतात,
0: त्यामुळे दर तिथे जास्त असतात. पुढे गणपती दुर्गा देवी फुलांची मागणी असल्यामुळे तिथं फायद्यात जाते.
1: बरोबर. म्हणजे मग बाकीची जी तुम्ही शेती करताय किंवा बाकीची पिकं घेतात याच्या तुलनेमध्ये शेवंती पीक हे समाधानकारक आहे का, फायदेशीर आहे का?
0: समाधानकारक आहे, फायदेशीर आहे आणि कमी दिवसाचा आहे. ऊसासारखं 2 वर्ष जात नाहीत त्यामुळे समाधानकारकच आहे. स्प्रे कमी लागतात आणि तुमचं योग्य रासायनिक जैविक खतांचा जर समतोल राखला तर हे पीक फायदेशीरच आहे.
1: बरोबर. आता तुमच्यासारखे तरुण शेतकरी शेतीकडे वळालेले आहेत, बरेचसे चांगल्या पद्धतीनं आधुनिक शेती करतात, त्यांना तुम्ही काय सांगाल की शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला कशा पद्धतीचा असला पाहिजे?
0: शेतीमध्ये सीझन बाय सीझन मार्केटमध्ये मागणी बघता हंगामातील पिके एव्हरेजच्या दृष्टीने जास्त काढून केली पाहिजेत, लक्ष चांगलं दिलं पाहिजे आणि योग्य नियोजन असल्यानंतर फायदा होणारच आहे.
1: बरोबर. नियोजन योग्य पाहिजे आणि त्याचं व्यवस्थापन पण व्यवस्थित केलं पाहिजे. तरुण शेतकरी म्हणून काय सांगाल, तरुणांनी शेतीकडे कशा पद्धतीने बघावं?
0: तरुणांनी भाजीपाला असेल, फुलशेती असेल, फळ शेती असेल, अशा शेतीचे पीक निवडून योग्य नियोजन करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जर का योग्य मार्गदर्शन घेऊन केलं तर तरुणांना शेती ही पूरकच आहे,
1: नक्कीच फायदेशीर होऊ शकते. म्हणजे इतर ठिकाणी नोकरी वगैरे व्यवसायाच्या पाठीमागे लागण्यापेक्षा जर घरची शेती असेल तर अशा पद्धतीचा व्यवसाय करू शकतो आणि आपण शेती ही व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर करू शकतो. तर शेतकरी बंधूंना तुमच्या लक्षात आलंच असेल की अगदी थोड्या प्रमाणात का होईना शेडगे सरांनी फुलशेती केलेली आहे आणि त्यातून उत्पन्न हे चांगल्या पद्धतीने मिळालंय, म्हणजे कमी क्षेत्रात असून सुद्धा उत्पन्न चांगलं मिळू शकतं फुलशेती जर व्यवस्थित नियोजनानं आणि व्यवस्थित व्यवस्थापन केलं असलं तर. त्यात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर केलाय, ठिबक सिंचनचा वापर केलाय, मल्चिंगचा वापर केलेला आहे, त्यामुळे ही शेती त्यांना फायदेशीर ठरलेली आहे. तर शेडगे सर, आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना तुमच्या फुलशेतीबद्दलची माहिती दिलीत, कशा पद्धतीनं तुम्ही ही फुलशेती यशस्वी केलेली आहे त्याबद्दल सांगितलं, त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्यातर्फे आपले खूप खूप आभार, धन्यवाद.
0: आभार.
2: मंडळी, कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत मुक्काम पोस्ट वडोली भिकेश्वर उमरज तालुका जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी करण शेडगे यांची वर्षभरासाठी फुलशेतीचं नियोजन याविषयी श्रेया गोलिडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: कार्यक्रमात आता यानंतर शेतीविषयक माहिती सदर ऐकूया कृषीवाणी. शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: सर नमस्कार.
4: नमस्कार
3: सर. आपण कुक्कुटपालनातल्या ताण व्यवस्थापनाविषयी बोलतोय, मांस आणि अंडी जेव्हा आपण उत्पादन म्हणून घेणार आहे तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे, गेले 2 भाग आपण याविषयी चर्चा केली. मुळात उष्णता वाढते ही आपल्या हातात नाहीये, पण आपण जेव्हा पशुपालनामध्ये काम करतो जनावरांच्या सहवासात राहतो तेव्हा जनावर काहीतरी वेगळी लक्षणं दाखवत असतं, नेहमीच असणारं जनावर किंवा पक्षी असतील ते सुद्धा काहीतरी वेगळ्या पद्धतीनं रिॲक्ट होत असतात, मग ही उष्णता वाढ आहे त्या उष्णता वाढीमध्ये आपले हे कुक्कुटपालनामधले जे पक्षी आहेत ती काय लक्षणं जाणवतात की जेणेकरून शेतकऱ्यांनी अशी लक्षणं झाल्यावर उपाययोजना करणं अपेक्षित आहे?
4: लक्षणांच्यावरती आपल्याला जास्त भर देणं गरजेचं आहे, कारण पहिल्या भागामध्ये आपण जसं म्हटलं की तापमानामध्ये जशी वाढ होत जाते त्याचा त्रास आपल्याला होतो, त्याप्रमाणे आपण ज्या सुखसोयी आपल्या आहेत त्या घेतो किंवा त्याच्यामध्ये आपण बदल करतो, पण हे जे पक्षी आहेत किंवा जी जनावरं आहेत ह्यांच्यामध्ये ज्या वेळेला ह्या तापमान वाढीचा त्रास होतो तर त्यावेळेला ते पक्षी जी लक्षणं दाखवतात ती लक्षणं बघून त्यांना त्याच्या शरीरामध्ये तापमानामुळं ताण निर्माण होतोय हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, त्यामुळे ही जी लक्षणं आहेत ह्याच्यावरती आपण भर दिला पाहिजे आणि ही जी लक्षणं आहेत ही आपल्याला ओळखता आली पाहिजेत की अशी लक्षणं दिसत असतील तर आपण आपल्या पक्ष्यांच्या मध्ये ताण उष्णतेचा निर्माण झालेला आहे हे जर आपल्याला कळालं तर आपण त्याचं व्यवस्थापन जे आहे ते करू

0: शकणार आहोत. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमान जास्त वाढल्यामुळं कोंबड्या ज्या आहेत ह्या जलद गतीनं श्वासोश्वास करायला लागतात आणि हे पक्षी जे आहेत हे धापा टाकायला लागतात. त्याच्या शरीरामध्ये उष्णता जास्त निर्माण झाल्यामुळं असे पक्षी धापा टाकायला लागतात आणि शरीराचं तापमान आपण जर त्या पक्ष्यांचं बघितलं तर ते खूप जास्त वाढलेलं असतं. त्यामुळं ह्या ज्या कोंबड्या आहेत ह्या पंख पसरून एकाच ठिकाणी उभा राहिलेल्या आपल्याला शेडमध्ये दिसून येतात आणि हे जे पक्षी आहेत हे जसं आपण थंडीच्या दिवसांमध्ये बघतो की पक्षी गर्दी करून असतात, गर्दी करून राहिलेले असतात, तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे पक्षी वेगळे वेगळे पसरलेले असे आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दिसतात. आणि पाण्याचं जे प्रमाण आहे, पक्ष्यांचं पाणी पिण्याचं प्रमाण सुद्धा खूप वाढलेलं आपल्याला दिसतं. ह्या लक्षणांच्या वरून आपण असं निष्कर्ष काढू शकतो की पक्ष्यांना उष्णतेमुळे ताण निर्माण झालेला आहे आणि त्याचं वेगळं व्यवस्थापन करणं गरजेचं
1: आहे. ह्या गोष्टी निरीक्षणातूनच आपल्याला कळणार आहेत काय बदल झालाय आणि काय उपाययोजना करणं अपेक्षित आहे, त्यामुळं शेतकरी बंधूंनी निरीक्षण करणं अपेक्षित आहे.
0: हो,
1: धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन. कृषीवाणी हे शेतीविषयक माहिती सदर आताच आपण ऐकलं.

बराय तर मंडळी, याबरोबरच आजचा आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूयात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.